कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, आषाढ़ कृष्ण दशमी अर्थात 8 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र। अमृतकाळ आज सकाळी 6:20 संध्याकाळी 4:51 आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधारा। स्थावर जंगम सृष्टी निर्माण करण्याचं कार्य परमेश्वरानी मनूंना दिलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये 4 मनू परमेश्वरापासून निर्माण झाले असं म्हटलंय। हल्ली प्रचलित असलेल्या मनुस्मृतीत स्वयंभूव मनूच्या वंशात स्वयंभूव मनू व्यतिरिक्त 6 मनू उत्पन्न झाले असं सांगितलंय। त्यातला पहिला आहे स्वारोचिष, दुसरा उत्तम, तिसरा तामस, चौथा रैवत, चाक्षुष आणि नंतर 6वा वैवस्वत, म्हणजे एकंदर मनू 7। त्यांनीच स्थावर जंगम सृष्टी निर्माण केली असं म्हटलंय। पौराणिक कालगणनेप्रमाणे सृष्टी निर्मितीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत कालाचे 14 विभाग केले आहेत। त्या 14 विभागांना मन्वंतर अशी संज्ञा दिलेली आहे। एकेका मन्वंतराची कालमर्यादा 43,20,000 वर्ष इतकी मानलेली आहे। या 14 मनूंची नावं अशी: पहिला स्वयंभूव, दुसरा स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्मा सावर्णी किंवा मेरू सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी किंवा ऋत सावर्णी किंवा ऋभू, 13वा रौच्य किंवा देवसावर्णी किंवा ऋतधामन आणि 14वा मनू भौत्य किंवा विश्वकसेन किंवा इंद्रा सावर्णी, चंद्र सावर्णी असं त्याचं नाव आहे। हल्लीचं मनवंतर 7वं मनवंतर आहे। त्या मनूचं नाव वैवस्वत मनू असं आहे। हा वैवस्वत मनू ह्या मनवंतराचा अधिपती आहे, याचा उल्लेख भगवद्गीतेत आलेला आहे। भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश प्रथम विवस्वानाला केला, विवस्वानाने स्वतःचा पुत्र मनू याला केला, कर्मयोगाचा हा उपदेश मनूने आपला पुत्र इक्ष्वाक याला केला असं म्हटलं आहे। यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणामध्ये जलप्रलयाची कथा तपशीलवार आलेली आहे। साऱ्या सृष्टीतले स्थावर जंगम पदार्थ मोठ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात उलटे सुलटे वाहत जाऊ लागले। वैवस्वत मनूने विचार केला की यातील काही प्राणी, वनस्पती इत्यादी आपण सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले तर वाचू शकतील। त्याने एका माशाच्या शिंगाला नाव तयार करून बांधली। ती नाव हिमालयाच्या एका शिखरापर्यंत नेऊन त्या शिखराला बांधली। प्रलयाचा लोंढा उतरल्यानंतर मनूने आपली कन्या इला हिच्या ठिकाणी 10 पुत्र निर्माण केले आणि मनुष्य वंश सुरू केला असा उल्लेख महाभारतात आहे। हा मत्स्य मनूनेच लहानाचा मोठा करून समुद्रात सोडला होता। तोच या प्रलयाच्या वेळी सृष्टीला तारण्याकरता मनूच्या उपयोगी पडला असा उल्लेख आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रीराम

8 ऑगस्ट। समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे। प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्य पाळायला लागतातच। नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा। शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा ह्या सर्व राम करता म्हटल्याने नाहीशा होतात। ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असं म्हटलं पाहिजे। तरी आजपासून, ह्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना दृढ करा। कोणी आपल्याला बरं म्हटलं की तेवढ्यापुरतं बरं वाटतं, ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरं काही हवंसं वाटणार नाही ते समाधान। समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे। ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही। प्रपंच सोडून कितीही लांब गेलं तरी त्याची आठवण येतेच, तेव्हा तसा तो सोडता येत नाही। तो एक राम म्हटल्यानेच सुटू शकेल। कोणतंही कर्म करताना भगवंताच्या नामात करा, त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही। जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी। काही न करणारा हा खरा अडाणी होय। वासनेचं परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय। जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय। बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय। वासना नष्ट होणं म्हणजे देहबुद्धी नष्ट होणं होय। प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येईल हे शक्य नाही। त्याचं विषयाचं प्रेम रक्तात इतकं भिनलं आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे। नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे। ते घेतल्याने विषयाचं प्रेम नष्ट होईल। खरोखर थोडा मनापासून निश्चय करा, तो परमात्मा फार दयाळू आहे, तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील। दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा। भगवंत अत्यंत दयाळू आहे। त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचं प्रेम नष्ट होईल आणि देहावरचं प्रेम नष्ट झालं की संसारावरचंही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल। प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते। ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते। ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणतं असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच। ज्याने नाम हृदयात अखंड बाळगलं त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल। इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे, नाम हे स्थिर आहे। हे भगवंताचं नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या। अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा.

श्रोतेहो, आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। श्री रामकृष्ण सरदेसाई या नावाचे एक स्वामी भक्त मुंबईत राहत होते। त्यांच्या बायकोला क्षय झाला होता। नित्य स्वामींच्या मठात जाऊन समर्थ पादुकांच्या पाया पडणाऱ्या सरदेसाईंच्या कानावर अक्कलकोट निवासी स्वामींच्या अगाधलीला आल्या होत्या। ज्यांच्या पादुकांचं आपण नित्य दर्शन घेतो, त्या परमप्रिय स्वामींना प्रत्यक्ष भेटावं आणि आपली व्यथा मांडावी म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटाला गेले, स्वामींचं दर्शन घेतलं। रामकृष्ण सरदेसाई ह्यांना मूल नव्हतं म्हणून त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली, स्वामी मी क्षयी, मला मूल नाही, आपली कृपा झाली तर वंशाला दिवा मिळेल। स्वामींनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, मुंबईत परत गेल्यावर बोरीच्या झाडाची पूजा कर, तुला अग्निसारखा तेजस्वी मुलगा होईल। दोघेही मुंबईत परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बोरीच्या झाडाला कोणी प्रदक्षिणा घालत नाही, आता काय करावं हा त्यांच्या समोर प्रश्न पडला। कोणीतरी सांगितलं म्हणून बोरीऐवजी तिने पिंपळ वृक्षाला वर्षभर सातत्याने प्रदक्षिणा घातल्या, परंतु पुत्रप्राप्ती काही झाली नाही। रामकृष्ण बुवा नित्य स्वामी मठात पादुकांच्या दर्शनाला जात होते। तिथे त्यांनी ब्रह्मानंद नावाच्या सत्पुरुषापुढे हा विषय काढला आणि म्हणाले, श्री स्वामी समर्थांवर माझी नितांत श्रद्धा आहे, त्यांचे आशीर्वाद फळाला येतील याची मला निश्चित खात्री आहे। स्वामींनी सांगितलं होतं की बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घाल, माझी पत्नी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते। तेव्हा ब्रह्मानंद त्यांना म्हणाले, हा मठ जो आहे तो स्वामी सुतांनी स्थापन केलेला आहे। स्वामी सुतांना स्वामी समर्थांनी आपल्या पादुका देऊन मठाची स्थापना करायला सांगितलं होतं। समर्थ स्वामी सुतांना बोरीचं झाड म्हणतात। ह्याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीने मठात येऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करायची, तुम्हाला स्वामींच्या बोलण्यातला गूढार्थ समजलाच नाही इतकंच, बाईंनी ह्या मठात रोज प्रदक्षिणा घालाव्यात, स्वामींची नित्य सेवा करावी, तुम्हाला निश्चित पुत्र प्राप्ती होईल। आश्चर्य म्हणजे रामकृष्ण बुवांच्या पत्नीने स्वामींची नित्य सेवा करायला सुरुवात केली आणि तिला दिवस गेले। रामकृष्ण बुवांनी तिला कोकणात माहेरी पाठवलं। बायको मुळात क्षयी, त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती, परंतु स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की ते प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीच्या जवळ आहेत। रामकृष्णांना आनंद झाला, तेजस्वी पुत्र झाल्याचं पत्र आलं, स्वामींची रामकृष्ण सरदेसाई यांच्यावर कृपा झाली होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपलं आयुष्य देवाच्या हातात आहे। देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही। देवाची पूजा म्हणजे त्याचं जे नाम आहे त्या नामाची पूजा, म्हणजेच अखंड नामस्मरण। एकदा का नामस्मरणाची गोडी लागली की देवाची गोडी लागते, देवाची गोडी लागली की देवाचं सान्निध्य मिळतं, आणि देवाचं सान्निध्य एकदा का मिळालं की आयुष्याला सुंदर भगवंत भक्तीचा आकार मिळतो। म्हणून तुम्ही अखंड नामातच राहा, त्यासारखं दुसरं सुखच नाही। नामच तुम्हाला तारून नेईल, एवढं लक्षात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

यस्य योगमुद्रा नेत्रीनयने तुलवीणनिद्रा कैभेद

0: हा बुद्धिनाश, हे कामाचे आरी जाणं, हे क्रोधाचे आरी जाणं, हे मोहाबरोबर वाद जाणं एकदम अचानक घडतं का? नारदांनी फार गहन सूत्र 45 सांगितलेलं आहे. तरंगायता अपिमे संगा समुद्रायती. आधी काय असत? फक्त विचारांची एक लाट असते. ती लाट जर त्या ठिकाणी आवरली नाही तर त्या लाटाचं कशात रूपांतर होत? समुद्रामध्ये रूपांतर होत. फार गहन असा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. विकार जेव्हा सूक्ष्म दशेमध्ये असतो तेव्हा तो ठिणगी असतो. आपल्याला काय वाटतं? ठिणगीच आहे, विशेष काही नाहीये. पण माऊलीने म्हटलेलं आहे, देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिदला भला नव्हे तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा घात करी असे का विवेक दाता. विषय इतक्या सूक्ष्मपणे प्रवेश करतो की आपल्या ते लक्षात येत नाही. मग असे डॉक्टर साहेब दुपारी बोलताना म्हणाले की जडभरताचं उदाहरण दिलं जातं, त्या हरणाबद्दल उगीच मनामध्ये आसक्ती निर्माण झाली. आणि मन केव्हा कुठे कशी आसक्ती निर्माण करेल आणि त्यापेक्षा त्या आसक्तीला तत्वज्ञानाचा कसा मुलामा देईल काही सांगता येत नाही. माझा डिसिजन बरोबर आहे, मी म्हणतो ते बरोबर आहे, मी करतो ते बरोबर आहे, असा एकदम त्याला मुलामा दिला जातो. म्हणजे मुळात पहिल्यांदा तो तरंग असतो, पण तरंग असताना तो विकार लक्षात येत नाही कारण तो विकार शुगर कोटेड असतो. समर्थाने म्हटले, गळगिळता सुख वाटे, ओढवणी घेता घसा फाटे, का ते मृग बिचार या पटे चारा घेऊन पळता. उंदराच्या लक्षात येत नाही की फार दानशूर नाही मालक भज ठेवायला, त्याने पिंजऱ्यात भज ठेवलंय याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. पण त्या भज्याच्या लोभानं तो आतमध्ये शिरतो. त्या माशाला ती कणिक बरी वाटते आणि जिभेने त्या कणकीला तो सारखं खाण्याच्या रुटीने टोचत राहतो आणि मग गळामध्ये ती जीभ अडकून पडते. तसंच ते हरीण त्या मृगाच्या आशेनं गवताच्या आशेने जात, त्याला माहिती नसतं की खाली जे दोर आहेत ते आपले पाय बांधण्यासाठी ठेवलेले आहेत. त्याला दोर दिसत नाही, त्याला फक्त गवत दिसत. घी देखा बडगा नाही देखा. आणि मग त्या क्षणमंगूर विषयाच्यासाठी पहिल्यांदा ते तरंग असतात. स्वामी विवेकानंदांनी एक पत्र मुलरबाईंना लिहिलेलं आहे, त्या पत्रात ते म्हणतात की विचारच माणसाचं शरीर तयार करतात. कशाला मन म्हणतात? स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, विचारांच्या अनिरुद्ध प्रवाहाला मन असं म्हणतात. मन म्हणजे नॉनस्टॉप थॉट्स, कंटिन्युअस आपले विचार चाललेले आहेत. दॅट इज एक्झिस्टन्स ऑफ अवर माइंड. सतत मन विचार करत आहे, हे विचार शरीर तयार करतो. जर हे विचार परमेश्वरासंबंधीचे असतील तर साधनेला अनुकूल असं शरीर ते विचार तयार करते. हे मन जर सांसारिक विषयांना अनुकूल असेल आणि त्यासंबंधीचं चिंतन करत असेल तर ते शरीर संसाराला अनुकूल असं होऊन जातं. पण संसाराला अनुकूल असलेल्या शरीरामध्ये किती जन्म फिरत राहणार आहात? केव्हा तृप्ती होणार आहे? केव्हा शांती होणार आहे? मग तरंग असतानाच ते आवरलं पाहिजे. मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, पॉइंट ऑफ नो रिटर्न. पॉइंट ऑफ नो रिटर्न याचा अर्थ आता तिथून आता माघारी फिरणं शक्य नाही, आता त्या कुडी घ्यावी लागणार. क्रोधाचा पहिला विचार आपल्या लक्षात येतो, क्रोधाचा पहिला विचार जेव्हा लक्षात येतो तेव्हा तो कंट्रोल करणं शक्य असत. एकटा विचार नपुसक असतो, एकट्या विचारांचा तरंग निष्प्रभ असतो, त्याला बळ कशामुळे येतं? रिपीटेडली. एकटा विचार हा सेकंड काटा आहे. सेकंड काट्याविषयी घड्याळ थांबवलं तर 60 वेळा तो सेकंड काटा फिरतो आणि एक धक्का मिनिट काट्याला देतो. तो मिनिट काटा 60 वेळा फिरतो आणि एक धक्का तास काट्याला देतो. सेकंड काट्यालाच कंट्रोल केलं तर मनाचे श्लोक काय? मनाचे श्लोक हे विचाराच्या स्तरावरतीच नियमन आहे. मना अल्पसंकल्प तोही नसावा, मना सत्य संकल्प चित्ती वसावा, जनी जल्प विकल्प तोही तदावा, रमाकांत एकांत काळी भजावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना मिथ्य संकल्प सोडून द्यावा. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. न बोले मना राग विवीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. सुखाची घडी लोटता सुख आहे, अंता तुझी तुझी शोधून पाहे. किती मनाचे श्लोक म्हणजे विचारांच्या स्तरावरतीच मनाचा कंट्रोल आहे. पुढे ते डेव्हलप झालं की तरंगात कशात रूपांतर होत? समुद्रामध्ये रूपांतर होत. दोस्तावेस्की म्हणून एक फार मोठा मानसशास्त्रज्ञ कथाकार होता, रशियन, त्याला नोबेल पुरस्कार होता त्याच्या कथांबद्दल. ह्या दोस्तावेस्कीने एक कथा लिहिलेली आहे. त्या कथेमध्ये एक अशी सावकार बाई असते, ती महादुष्ट असते, अत्यंत क्रूर असते. पैसा आहे तिचं सर्वस्व असत, माणूस म्हणजे तिच्या दृष्टीने एकच चित, पैसा जास्त महत्वाचा आहे. तिच्याकडे भाड्यानं एक कॉलेजचा मुलगा राहत असतो, तो वरच्या मजल्यावर राहत असे. अधून अधून तो असा गॅलरीत फेऱ्या मारायला आला की तो पाहायचा की खाली ती सावकार बाई बसली अंगणामध्ये, तिची ती खुर्ची होती, त्या खुर्चीवरती आलिशान खुर्चीवर बसलेली असायची. आणि मग शेतकरी गायव्या करायचे, ते शेतकऱ्यांकडनं दागिने गहाण ठेवत असे, जमिनी गहाण ठेवत असे, त्यांना कर्ज देत असे. 10,000 कर्ज दिलं तर 25,000 जमीन गहाण ठेवून घ्यायची, 25,000 कर्ज दिलं तर 50,000 दागिने घरात ठेवून घ्यायची. आणि त्या माणसाने हप्ता दिला नाही की ते सगळे दागिने गडप करून टाकायचे. तो म्हणजे गायावाया करायचा, पदर पत्रायचा, हातापाया पडायचा, तिला दयाने पादर फुटायचं नाही. आणि हे सगळं दृश्य तो वर्तन पाहायचा आणि त्याच्या मनात सतत विचारायचा, ह्या बाईच्या छातीत कोणी सुरा उचलून मारत का नाही हिला? हे का लोक असे सहन करतात? या लोकांना, ह्या बाईला कोणी मारून का टाकत नाही? कंटिन्युअस त्याच्या मनात हा विचार येत राहायचा. तरंगात हळूहळू कुठे वाट चालली होती? सागराकडे. या बाईला कोणी मारून का टाकत नाही? हिच्या छातीत कोणी सुरा का खुपसत नाही? असा सारखा तो विचार करायचा. ह्या विचारात त्याचे 7-8 महिने निघून गेले. वडिलांचं पत्र आलं की मी थोडा आजारी आहे, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे, थोडे दवाखान्याचे पैसे खूप द्यावे लागणार आहेत, तुला 2 महिने मी काही पैसे पाठवणार नाही. त्या बाईंना तू सांग की घराचं भाडं एकदम 3 महिन्यात मी 2 महिन्यांनी देईन. त्यांनी ते पत्र वाचलं, त्या बाईला त्याने सांगितलं की मला वडील काही पैसे पाठवणार नाहीत, वडील आजारी आहेत, 2 महिने मी काही भाडं देणार नाही, पण तुम्हाला मी एकदम 3 महिन्याचं भाडं 2 महिन्याने देईन. ती बाई म्हणजे मला बाकी काही माहिती नाही, 8 दिवसाच्या आत माझं भाडं नाही आलं, तुझं सामान मी रस्त्यावर फेकून देईन. तो मुलगा तिथून बाहेर पडला, त्याने सुरा विकत घेतला, आला तिच्या छातीत घुपसला आणि पोलीस स्टेशनला आला. म्हटलं मी त्या बाईला मारलेलं आहे, काय मला शिक्षा करायची, ती करा. पण हे केव्हा निर्माण झालं? स्वामीजी म्हणतात विचार शरीर तयार करतं. पुन्हा पुन्हा विचार करून करून ते विचार बॉडी फॉर्म करत. मुळातला विचार काय होता? तरंग होता. पण त्या तरंगांचं गॅदरिंग झालं, असे अनेक तरंग एकत्रित आले आणि त्या तरंगाने शरीर तयार झालं. मग सतत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विचार करून तुकाराम महाराज नावाचं शरीर तयार झालं. सतत भगवंताच्या प्रेमाचा विचार करून ज्ञानेश्वर नावाचं शरीर तयार झालं. सतत रामाच्या भक्तीचं चिंतन करून करून रामदास नावाचं शरीर तयार झालं. सतत मस्तीमध्ये आणि विकारामध्ये राहून कंस दुर्योधन दुःशासन रावण ही शरीर तयार झाली. मनुष्य जसा विचार करेल तसा त्याला आकार प्राप्त होतो. म्हणून चांगले विचार करा चांगले व्हा, वाईट विचार करा वाईट व्हा. किती साधं आणि सोपं गणित आहे बर. हे नुसतं साधं सोपं गणित नाही, ह्या सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे की चांगलं व्हायचं आहे ना मग चांगले विचार करा, निरोगी राहायचं निरोगी विचार करा. सारखं आजाराचा जर विचार करत राहिला तर निरोगी कसं आहे होणार. तसं या ठिकाणी त्याचा तरंग असतो, त्या तरंगाच्या त्याला आवरा, नाहीतर मग पॉइंट ऑफ नो रिटर्न, मग तिथून माघारी फिरता येत नाही. तेव्हा मुलगा सारखा त्या बाईच्या कुणाचा विचार करत राहिला, तो विचार डेव्हलप होत गेला म्हणजे त्याच्यावरती प्रसंग आला तेव्हा त्या विचारानं कृतीचं रूप धारण केलं आणि त्या बाईला संपवून टाकलं आणि तो त्या अडचणीमध्ये आला, शेवटी त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं. तसं या ठिकाणी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ईर्ष्या द्वेष या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये कशा कशा डेव्हलप होत चाललेल्या आहेत हे साधकाला आधी कळू शकत, तो बरोबर त्यांना वेळीच कंट्रोल करू शकतो, त्याच्या विपरीत विचारानं त्याचं कॅन्सलेशन करू शकतो. क्रोधाचा विचार आला तर प्रेमाचा विचार करा आणि तो कॅन्सल करून टाका. कामविकाराचा विचार आला तो पवित्र विचार मध्ये मनामध्ये आणा, तो कॅन्सल करून टाका. द्वेषाचा विचार आला तर सख्याचा विचार मनामध्ये आला आणि तो कॅन्सल करून टाका. म्हणजे त्याच्या विपरीत विचार आणून आपल्याला आधीचा वाईट विचार कॅन्सल करता येतो की नाही नाही मी त्याला मारणार नाही, माझ्या मनाची चुकून येऊन गेलेले आहे, मग त्याची पुढची पायरी म्हणजे जाऊन त्याची क्षमा मागणं. किंवा भिलसरने केलं त्यांच्या आनंद साधना पुस्तकामध्ये आत्मचरित्रात त्याने दिलंय, जेव्हा ते साधन मार्गाला लागले तेव्हा ज्या ज्या लोकांशी त्यांचं भांडण होतं ज्या ज्या लोकांशी त्यांचे मतभेद होते त्या सगळ्यांच्या घरी ते गेले आणि त्या सगळ्यांची त्यांनी क्षमा मागितली की आजपर्यंत मी तुमच्याशी उगीच भांडण केलं उगीच वाद घातला पण मी आता या परमार्थ मार्गाला लागलोय, आता मला कोणी शत्रू असून चालणार नाही, तर मी जे काही पूर्वी तुमच्या बाबतीत चुकलं असेल त्याने मला क्षमा करा. जीवनच बदलून गेलं म्हणजे त्याचं कॅन्सलेशन शक्य आहे. किती दिवस शत्रुत्व मनात ठेवणार, किती दिवस देव सारखा डेव्हलप करत राहणार आणि या सगळ्यामुळे कोणाचं अंतकरण दुश्चित्त होत, कोणाचं अंतकरण कचरापेटी होत. ज्याचा आपण द्वेष करतो ना तो मस्त आनंदात राहत असतो, आपलं चित्त कारण नसताना दूषित होत. ज्याच्याबद्दल आपण चिडचिड करत असतो तो मस्त मजेमध्ये हॉटेलमध्ये आईस्क्रीम खात असतो, आपण इथं उगीच चिडचिड करत असतो त्याच्याबद्दल, त्याला त्याचं काहीच नसतं. कोणाचं चित्त विचलित झालं, कोणाचं अंतकरण उकिरड झालं, मग त्या तरंगाला सागर होऊ द्यायचा नाही. विषय वेगवेगळे बहाणे करतात आणि त्या माणसाला वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण हा जो बहाणा आहे हे निमित्त आहे ते ताबडतोब ओळखलं पाहिजे. मुले कुठे राहा, चंचू प्रवेश मुसळ प्रवेश, पहिल्या क्षणाला सावध राहिलं पाहिजे म्हणजे त्या माणसाला कुठलाही धोका नाही. विवेकानंदांची कथा सांगतात की विवेकानंद SYBAला होते, 19-20 वर्षाचे होते, आई वडिलांना ते रामकुठांकडे जातात सारखे ध्यान बिन करत बसतात हे मान्य नव्हतं. मग आई वडिलांना चुकवण्यासाठी ते म्हणायचे घरात माझा काही अभ्यास होत नाही, सारखी माणसं येतात जातात मला डिस्टर्ब होतं, मी आजीच्या खोलीवर अभ्यास करत आहे. आणि आजीची खोली जिथं होती त्याची किल्ले यांच्याकडे असायची, ते जायचे आजीची खोली उघडायचे, पुस्तक नावाला बरोबर न्यायचे, तिथं तंबोरा ठेवलेला होता चटई असायचे, मग तंबोरा घेऊन बसायचे आणि देवाचे भजन म्हणायचे. 2-3 भजनं झाली की त्यांची भावसमाधी लागायची, म्हणून 2-2.5 तास त्याच भावसमाधीमध्ये राहायचे आणि मग पुन्हा घरी यायची की अभ्यास छान झाला. कुठला अभ्यास, आध्यात्मिक अभ्यास. असं त्यांचं चालू होत. त्याच खोलीच्या समोर वरच्या मजल्यावरती एक तरुण मुलगी राहत होती, ती बालविधवा होती पण त्या काळामध्ये विधवांच्या पुनर्विवाहाची मोहीम कलकत्त्यातल्या अनेक समाज सुधारकांनी घेतली होती अगदी दयानंद सरस्वतींपासून तर केशवचंद्र सेन ईश्वरचंद्र विद्यासागर या सगळ्या लोकांनी विधवांचे पुनर्विवाह घडवून आणलेले होते त्या मुलीला खात्री होती की आपण या मुलाचे लग्न करू आपल्याला हा मुलगा मिळू शकेल ती मुलगी सुद्धा दिवसा अतिशय सुंदर होती देखणी होती त्या तिला वाटलं आपण याला नक्की केव्हा तरी या जाळ्यामध्ये आपण ओढू आणि आपलं सौंदर्य पण आपल्याला पसंत करेल एक दिवस तिने धाडस करायचं ठरवलं नरेंद्र नेहमीप्रमाणे आले तंबोरा काढला भजन गायला सुरुवात केली तेवढ्यात ती मुलगी आली आणि अगदी त्यांच्या समोर अशी पालथी मांडी घालून बसली विवेकानंदांनी त्या मुलीला विचारलं आपण का आलात त्या मुलीने सांगितलं आपलं गाणं मला खूप आवडतं म्हणून मी ते ऐकायला आलेली विवेकानंद म्हणाले मी गाणं बंद केलंय आपण जाऊ शकता ती मुलगी निघून गेली तिला एकदम औषाळासारखं झालं पुढे विवेकानंदांनी काय करावं तंबोरा चटई पुस्तक जे काही किरकोळ एक दोन वस्तू तिथं असतील त्या सगळ्या बाहेर काढल्या घराला कुलूप लावलं घरमालकाला किल्ली दिली आणि घरमालकाला सांगितलं आम्ही ही जागा सोडलेली आहे आता आमच्यापैकी कोणीही इथं कधीही येणार नाही मुले कुठं राहा पुढे ते डेव्हलप होऊ दिलं नाही अमेरिकेत जेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावरती होते तेव्हा अमेरिकेतल्या 25 ते 30 मुलींची विवेकानंदांना पत्र आलेली होती 25 ते 30 मुलींची पत्र त्या पत्रात त्यांनी विवेकानंदांना लिहिलं होतं माझी इस्टेट कोट्यवधी डॉलर आहे तुला भारतात परत जाण्याची गरज नाही तू फक्त माझ्याशी लग्न कर म्हणजे तुला अमेरिकेत कायम राहता येईल तू नोकरी करायची गरज नाही तू व्याख्यानात देत राहा माझे पैसे संपवत राहा पण माझ्याशी लग्न कर आणि त्यात त्या मुलीने लिहिलं होतं की ख्रिश्चन धर्मामध्ये रेव्हरंड लग्न झालेले असतात मग तू असं एकटा का राहतो तू आमच्याशी लग्न कर आमच्या सगळ्या संपत्तीचा तू मालक होशील स्वामीजीने ते पत्र वाचावं आणि फाडून फेकून द्यावं कोण मुलगी आहे तिचा पत्ता काय आहे कॉन्टॅक्ट ठेवू देणगी तरी मागता येईल नाही लग्न निदान देणगी मिळाली ते बघूयात आपल्या रामकृष्ण मठाला उपयोग होईल वाचायचं आणि फाडून फेकून द्यायचं कुठली मुलगी कॉन्टॅक्ट सुद्धा ठेवला नाही मुले कुठं राहा तो तरंग जेव्हा असतो तो तरंग असताना तो सावरला गेला तर तो सावरला जातो एकदा त्याची सुनामी लाट तयार झाली की ती काय उलथापालथ करू शकते त्या माणसाच्या जीवनात ते आपण पाहतो पहिल्याच वाल्मिकीने विश्वामित्राने जर मेनकेला सांगितलं असतं की माझ्या सेवेची तू काही काळजी करू नको आय एम ओके यू कॅन गो 10 वर्ष तिची सेवा स्वीकारली 10 वर्ष मेनका राहिलेली आहे तिथे 10 वर्ष विश्वामित्र जप करतायत 10 वर्ष मेनका त्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहते त्यांचे कपडे धुते त्यांचं अंथरून पांघरून पाहते आणि जेव्हा 10 वर्ष सेवा घेतली तेव्हा मिंदेपण आलं आणि एक दिवस पतन झालं म्हणजे तरंग कोणी वाढवले जसं विवेकानंदांनी पहिल्या फटक्यात ते सगळं नाकारलं तसं जर पहिल्या फटक्यातच एकाला सांगितलं असतं की माझ्या मधुकरीची तू काही काळजी करू नको माझा मी समर्थ आहे तू गेलीस तरी चालेल सगळे विषय संपले असते पण हळूहळू त्या तरंगाचं त्यात लाटा वाढू दिल्या त्याचं समुद्रात रूपांतरण होऊ दिलं आणि त्याची सुनामी लाट झाली आणि मग विश्वामित्रांची उलथापालथ झाली म्हणून या ठिकाणी तरंग सेकंड काटाच कंट्रोल करा तो सूक्ष्म असताना वासनेने इंद्रियात प्रवेश करण्यापूर्वीच त्या वासनेला इंद्रियापाशी फार थारा देता कामा नाहीये पुढे 46व्या सूत्रापासून जो मनुष्य अशा प्रकारे तरंगत अडवतो तो समुद्रात सुद्धा तरंगू शकतो तो पहिला तरंग अडवतो कस्तरती माया या संघात त्यजती यो महानुभावम सेवते निर्ममो भवती पुढची आणखी साधनं भक्तीची परमप्रेम निर्माण होण्याची जी नारदांनी सांगितलेली आहेत त्याचं चिंतन उद्याच्याला आपण बघू मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम जय जय रघुवीर रत्नमंगल
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे। निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर। प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30। श्रोते हो, ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनोबोधाचा आपण विचार करतो आहोत. आज आपण मनोबोधातला 26वा श्लोक घेतो आहोत. देह रक्षणा कारणे यत्न केला परी

भवाची या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, देहे रक्षणा कारणे यत्न केला. संबंध जीवनभर आपण जर काही करत असलो तर देहाचं रक्षण करत असतो, कारण देह हा शाश्वत नाही, केव्हाही जाणार आहे. अगदी गर्भावस्थेत देखील त्याला मृत्यू संभवतो, त्यामुळे तेव्हापासून ते शेवटपर्यंत त्या देहाला आपण नाना प्रकाराने सांभाळत असतो. त्यामुळे मनुष्याला सारखी ही देहाची चिंता आहे, भय आहे, अनेक प्रकारचं भय आहे, विशेषतः मृत्यूचं भय आहे. आणि ते म्हणतात देह रक्षण करण्यासाठी आपण जन्मभर यत्न केला, पण कितीही जरी यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला, तरी शेवटी हा पंचमहाभूतात्मक देह आहे तो त्या काळाचं भक्ष्य आहे. यमराज केव्हाही येणार आणि त्याला घेऊन जाणार, म्हणूनच त्यावेळेला लक्षात ठेवायचं असतं. आणि त्यावेळेला लक्षात राहण्यासाठी आधीपासून लक्षात ठेवायचं असतं की देह हे काळाचं भक्ष्य असल्यामुळे ते केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे. मग ते जर जाणार आहे तर शाश्वत काय आहे? मग ते संतांच्या कृपेनं सद्गुरूंच्या भेटीनं आपल्याला असं कळतं की आत्मा हा एकच आहे की जो शाश्वत आहे, ज्याला मृत्यू नाही, तो अमर आहे. हा विचार फार लहान वयापासून मनात सारखा बिंबवत जर गेलो, कारण मृत्यू केव्हा येणार आपण सांगू शकत नाही, कोणत्या वेळात कोणत्या क्षणी येईल नेम नाही, तर तोपर्यंत हा बोध पक्का ठसला पाहिजे की देह रक्षणासाठी कितीही जरी प्रयत्न केला तरी तो एक दिवस जाणार आहे. म्हणून शेवटची जी त्यांची ओळ आहे की पुढे अंतरी सोडी चिंता भावाची, जे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की देह रक्षण त्याची एक चिंता माणसाला आहे आणि भवसागराची चिंता आहे, या संसारातून पार कसं पडायचं याची एक चिंता पडलेली आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची ही चिंता दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे, जे पहिल्या दोन ओळीमध्ये देह रक्षणासाठी काय करायचं ते सांगितलं, शेवटच्या चरणामध्ये सोडी चिंता भवाची, या भवसागरातून कसं पार होणार याची चिंता तुला अखंड लागलेली आहे, या दोन्ही गोष्टी या दोन्ही चिंता तुला जर का दूर करायची असतील तर करी रे मना भक्ती या राघवाची, या राघवाची तू भक्ती कर. म्हणजे काय अडचण आहे, कशाची काळजी आहे हेही सांगितलं, आणि ती काळजी दूर व्हायला काय करायला पाहिजे हेही या श्लोकात सांगितलं. करी रे मना भक्ती या राघवाची, मग या राघवाची भक्ती केल्याने देहाला मृत्यू येणार नाही का? असं नाही, तो येणारच आहे. पण आत्ता जोपर्यंत बोध झाला नाही, आत्मबोध झाला नाही, नेमकं काय हे विश्वाचं चक्र आहे, त्याच्यात परमेश्वराची भूमिका काय, जीवाची भूमिका काय, या सगळ्या गोष्टीचं ग्रहण नीट होत नाही तोपर्यंत भीती आहे. आणि हे एकदा ग्रहण झालं की लक्षात येतं देह हा केव्हाही जाणारच आहे. मग काय मिळवायचं आहे आपल्याला? राघवाची भक्ती केलं असता राघवाची प्राप्ती मिळवणे होण्यासाठी आपण प्रयत्न केला असता या दोन्ही भीती नाहीशा होतील, म्हणजे देह जाणार ही भीती कमी होईल आणि भवसागरातून पलीकडे कसा जाणार ही जी भीती असते हीही जाईल. पण त्यासाठी करी रे मना भक्ती या राघवाची, भक्ती हा शब्द तिथं वापरलेला आहे आणि राघवाची भक्ती करायला सांगितलेली आहे. राघव ह्याचा अर्थसुद्धा भगवंत, मग तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा, काही म्हणा, परंतु भगवंताची भक्ती कर. भक्ती हा शब्द आपण सगळ्या ठिकाणी वापरतो, पण भक्त किंवा भक्ती ह्याला फार खोल अर्थ आहे. खऱ्या अर्थाने जर आपण राघवाची भक्ती करू लागलो तर ह्या दोन भीती आपल्या नाहीशा होतील. म्हणून आपला आपणच परीक्षा करून घ्यायची की आपल्याला भीती किती वाटते, जोवर भीती वाटते तोवर आपण राघवाचे भक्त नाही. आणि ही भीती जर हळूहळू कमी व्हायला लागली आणि आपण कोणत्याही क्षणाला तयार असू, बोलावं ना आलं ना चाललंय, भीती वाटण्याचं काही कारणच नाही. पण हे होण्या भावण्यासाठी आपण जी आसक्ती संसारात ठेवलेली आहे,
देहासंबंधीची आसक्ती ठेवलेली आहे. मी देह म्हणतो आहे आणि देहाला लागलेले सगळे माझे असं म्हणतो आहे. हे मी माझं आणि मला गेल्याशिवाय ही भीती जाणार नाही. पण हे जाण्यासाठीच इकडली ओढ कमी झाली पाहिजे आणि राघवाच्या पदी आपण भक्तिभावाने स्थिर झालं पाहिजे. असं जर झालं तरच हे होणे शक्य आहे. म्हणून ह्याच्यात त्यांनी पुन्हा म्हटलंच आहे की देह रक्षणा कारणे यत्न केला, पुष्कळ यत्न केलेला आहे, परी शेवटी काळ घेऊन गेला. कारण मृत्यू आला की त्या जीवाचं त्या जन्मातलं काम संपलं. पुन्हा आता तो पूर्ण झाला नसेल तर पुन्हा पुढच्या जन्मात येऊन पुन्हा हेच करत राहायचं आहे. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो भक्तिसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे।
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात। नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
3: श्रोते हो नमस्कार। अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। आपल्या स्टुडिओ मध्ये मिलिंद दादा आलेले आहेत। दादा नमस्कार।
4: नमस्कार
3: दादा। गेल्या भागात आपण दर्शनाबद्दल बोललो
4: हो,
3: आणि त्याच्या अलीकडच्या भागात तुम्ही आम्हाला शिवाचं दर्शन कसं झालं तुम्हाला त्याबद्दल सांगितलं
4: हो।
3: मग बोलता बोलता तुम्ही मला म्हणालात की अजून एकदा मला शिवाचं दर्शन झालं होतं, तर तो अनुभव काय होता हे सुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल।
4: मला अनेक वेळेला शिवाचं दर्शन झालेलं आहे, अनेक प्रसंग त्याच्यामधले सांगता येतील, आणि प्रत्येक वेळेला काहीतरी ज्ञान किंवा ज्याला आपण स्पंदन शक्ती म्हणतो ती त्या दर्शनातनं मला मिळालेली आहे। त्यातलं एक जे दर्शन झालं ते मागच्या वेळेला सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा शिवाचं जे कैलासावरती दर्शन झालं त्यावेळेला एका अगदी छोट्या पीक वरती त्या पर्वताच्या मी झोपलेलो होतो आणि शिव आले आणि त्यांनी दर्शन दिलं आणि तो प्रसंग सांगितला। पुढच्या वेळेला जेव्हा दर्शन झालं तेव्हा प्रचंड मोठं मैदान होतं त्याच पर्वतावरचं, हा पण बर्फाच्छादित होतं आणि छोटी छोटी हिरवी झाडं आजूबाजूला उगवलेली दिसत होती। तर असं साधनेमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेला एका छोट्या दगडाच्या वरती, जे दगड म्हणजे ज्याला आपण स्फटिक म्हणतो, स्फटिकाच्या दगडावरती शिव पार्वती बसलेले दिसले, त्यांच्या बाजूला नंदी बसलेला दिसला आणि सगळे शिवगण त्यांचे जे होते ते समोर आहेत असं ते संपूर्ण दृश्य मला दिसत होतं। तर ना शिवाचा माझ्या मनामध्ये त्यावेळेला काही जप चालू होता किंवा काही एखादी गोष्ट माझ्या मनामध्ये चालू होती किंवा शिवानी मला दर्शन द्यावं अशी कुठली मनामध्ये इच्छा नव्हती, पण त्यांची कृपा की त्यांनी त्या दर्शनातून मला दाखवलं की जे सिम्बॉलिक आपण सांगतो नाथांच्या, तुम्हाला माहितीये ज्ञानाच्या पद्धती वेगळ्या आहेत इतरांपेक्षा, तर प्रत्येक गोष्टीला स्वतःचा एक ज्ञानाचा आणि स्पंदनांचा जो भाग आहे त्याला मूर्त स्वरूपामध्ये दाखवल्यानंतर आपल्याला ती गोष्ट कळते काय आहे। कारण आपण मूर्त स्वरूपामध्ये या जगामध्ये वावरत असतो, तर आपल्याला समोरची गोष्ट सुद्धा मूर्त स्वरूपात म्हणजे आकाराच्या मध्ये असेल, रंग रूप ज्या पाच गोष्टी आहेत त्या गोष्टी असलेला आकार जर तिथे असेल तर ती जी माहिती आहे तो जो डेटा ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला पटकन समजू शकतो। प्रत्येक गोष्ट जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, ऐकू येते कानांनी,

0: जिभेने आपण त्याची चव घेतो, त्वचेने आपण त्याचा स्पर्श करतो, तर या पाच ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण त्या ज्या गोष्टी फील करतो त्या फील करायला त्याला काहीतरी आकार रंग रूप रस हे असतं म्हणून आपण त्याला फील करतो. आणि त्याच्या पलीकडे असलेली त्याची जी शब्दात न मांडता येणारी रसना किंवा ती जी माहिती आहे त्याला आपण डेटा असं म्हटलेलं आहे. सरफेस आणि त्याच्या आतमध्ये डेटा, म्हणजे आपण मोदक जर घेतला तर मोदकाचं बाहेरचं कव्हर आणि त्याच्या आतमध्ये असलेलं त्याचं सारण,
1: पारी आणि आतलं खोबरं, गुळ खोबरं,
0: पारी आणि आतलं गुळ खोबऱ्याचं सारण, तसं तो जो डेटा आहे तो म्हणजे आतलं गुळ खोबऱ्याचं सारण आहे. आणि शरीराचा बाह्य आकार किंवा कुठल्याही वस्तूचा आकार हे त्या मोदकाच्या बाहेरच्या पारीसारखं आहे. तर आपल्याला मोदकाचा आकार बघून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि पहिल्यांदा जेव्हा खात असतो तेव्हा पहिला आकार आणि त्याचं एकंदरीत रंग रूप बघून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्याच्या आतला जो रस आहे त्याची चव आहे ती जर आवडली तर आपल्याला मोदक हा आनंद देणारी गोष्ट आहे असं आपल्याकडे डेटामध्ये रजिस्टर होतं. आणि जेव्हा केव्हा आपण तो मोदक परत कधीतरी बघू तेव्हा आपल्याला त्या डेटामधनं ती माहिती पटकन डोळ्यासमोर येते, समजते आणि आपण त्याचा रसास्वाद घेतो. तसं शक्तीच्या बाबतीमध्ये, दर्शनाच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे की शिव म्हटल्यानंतर आकारामध्ये रंग रूपामध्ये जे दर्शन दिलेलं आहे त्याच्या आतमधली जी चैतन्य स्वरूपाची परमतत्वाची शक्तीची जी जाणीव आहे ती आपल्याला आठवते. म्हणून मंदिराच्या मध्ये सुद्धा मागच्या एपिसोडमध्ये जसा उल्लेख केला होता की मंदिर आणि त्याच्या गाभाऱ्यामध्ये असलेली मूर्ती ही सिम्बॉलिकली का दाखवलं गेलं तर आत्ता जे उदाहरण दिलं तसं की बाह्य गोष्टीवरून आपल्याला आतल्या चैतन्याची जाणीव व्हावी, तर मूर्ती हा मोदक आहे आणि त्याच्या आतलं चैतन्य म्हणजे ते मोदकाच्या आतलं सारण आहे. तर आपल्याला चैतन्यावरती फोकस करायचं आहे. दर्शन आपल्याला बाह्य रूपाचं झालं तरी आतलं चैतन्य काय ज्ञान देतंय, काय शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवते याची जाणीव मला या सगळ्या दर्शनातनं झाली. मला शिवाचं दर्शन, शिव पार्वतीचं दर्शन झालेलं आहे, अनेक वेळा शंकर महाराज, गजानन महाराज, स्वामींचं दर्शन झालेलं आहे, अनेक संतांचं, ऋषीमुनींचं, देवी देवतांचं दर्शन वेळोवेळी झालेलं आहे. पण शिवाचं दर्शन जे आहे ते वैराग्याचं ज्ञान किंवा त्याची स्पंदन आपल्या आतमध्ये जागृत करतात. शिव म्हटला की वैराग्याचं सारण किंवा ती स्पंदन त्याच्या आतमधली आहेत. आपल्याला जे सिम्बॉलिक दाखवलं जातं की विष्णू हा स्थितीचा चालक आहे, हो ना, पालन पोषण भरण पोषण सगळे भोग उपभोग याचा चालक पालक आहे आणि शिव हा वैराग्याचा आणि मुक्ती किंवा मोक्षाचा चालक पालक आहे. तर प्रत्येक मूर्तीकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या आतलं दर्शन, त्याच्या गुणांचं, स्पंदनांचं, त्याच्या अस्तित्वाचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे. तर मला हे जे दर्शन झालं ते मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की शिव पार्वती बसलेत, आपल्याला सिरियलमध्ये सिनेमामध्ये जसं दाखवतात तर तसं ते दर्शन नव्हतं. तर एका बर्फाच्छादित मैदानाच्या मध्यामध्ये एका स्फटिकाच्या दगडावरती बसलेले हे दोघं जण, त्या स्फटिकातून आतून प्रकाश बाहेर येतोय आणि शिव पार्वतीच्या शेजारी मोकळ्या जागेमध्ये नंदी बसलेला आहे शांतपणे आणि शिवगण जे आहेत ते बसलेले आहेत असं मला ते दर्शन झालं. आणि त्या दर्शनाचा पुढे काय नेमका अर्थ होता तो पण मी सांगतो.
1: दादा, शिवाबरोबर नेहमी नंदी असतात,
0: हो,
1: तर त्या नंदीचा पण काही वेगळा अर्थ आहे का?
0: शिवाच्या बरोबर नंदी, त्रिशूल,
1: डमरू,
0: ते भस्म लावलेलं, हो की नाही, असा त्याचा संपूर्ण वेश आणि त्याच्या बरोबर जे शिवगण आहेत जे सगळे काही आपल्याला दिसतात त्यातला नंदी हा जो भाग आहे किंवा शेजारी गौरी किंवा पार्वती बसलेली आहे, या सगळ्या सिम्बॉल्सना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मला दर्शन त्यांनी काय दिलं आणि त्याच्यातून त्यांना नेमकं काय सांगायचं होतं ते पण कळेल. तर नंदी हा शब्द जर आपण बघितला तर आपल्याला नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये मी खूप आनंदी आहे असं म्हणतो, ओके ना. नाथांच्या व्याख्येमध्ये आई हा शब्द जो आहे त्याची त्यांनी फोड पूर्वी सांगितली, आ म्हणजे परिपूर्ण आणि ई म्हणजे शक्ती. तर परिपूर्ण शक्ती म्हणजे आई, काय सुंदर व्याख्या आहे बघा,
1: छान आहे.
0: तशी ती वडिलांना, पित्याला नाही, पिता म्हणजे पालन पोषण करणारा या अर्थाने, पण परिपूर्ण शक्ती की जी समृद्ध सशक्त आहे, कारण ममत्व हे तिला मिळालेलं एक वरदान आहे जे देवांच्याकडे पण नाहीये, तर ते ममत्व घेऊन ती स्त्री परिपूर्ण होते, म्हणजे आई पण तिचं जे आहे ते परिपूर्ण शक्तीचं प्रतीक आहे. तर कुठलीही स्त्री ही मुलाला जन्म देवो न देवो ती ममत्वानी भारलेली आणि भरलेली असतेच, त्यामुळे ती आई या संज्ञेला प्राप्त झालेलीच असते, फक्त त्याची तिला जाणीव होते किंवा नाही त्यानुसार तिचं देवित्व म्हणजे दैवत्व ओके दैवत्व पुढे सिद्ध होत असतं. तर आनंदी म्हणजे परिपूर्ण, नंद म्हणजे स्थिती ओके, ज्याला आपण स्थितप्रज्ञ ही स्थिती आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण दुःखी नसतो सुखी नसतो तर आनंदी असतो. आपल्याला जगामध्ये वावरताना सुखाच्या बरोबर दुःखाला तोंड द्यावं लागतं, प्रचंड वाईट स्थितीतून जायला लागतं आणि या सगळ्याचा मनावर परिणाम होतो, आणि ती स्थिती म्हणजे जी वाईट स्थिती आहे ती संपून गेल्यानंतर सुद्धा मनावरचा परिणाम जाता जात नाही, तर सगळा भाग मनाशी संबंधित आहे. तर ते मन कुठल्याही स्थितीमध्ये आनंदी राहणं म्हणजे शिवाचं वाहन आहे, ते आपल्या मनावरती आरूढ झालेलं आहे, शिव नंदीवरती आरूढ झालेला आहे, म्हणजे शाश्वत सुखावरती आरूढ झालेला आहे. सुखानी किंवा दुःखानी शिव हलत नाही, तो स्थिर आहे, स्थितप्रज्ञ आहे. तर हा सिम्बॉल आहे की शिवाचं वाहन काय, नंदी. नंदी म्हणजे काय, ते शाश्वत सुख जे कशानेही दोलायमान होत नाही, असा तो शिव आहे. तर तो मला तिथे शेजारी बसलेला दिसला.
1: पण मग तो वृषभ या रूपात काय आहे?
0: हा, कारण की वृषभ म्हणजे बैल. बैल हा अत्यंत कामसू आहे.
1: हो.
0: तो एकदा कामाला लागला की थांबत नाही, आणि एकदा काम झालं बसला की शांतपणे बसतो, तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो, है की नाही, स्थितप्रज्ञासारखा असतो तो. दिलेलं खातो, काबाड कष्ट करतो, आनंदी असतो तो, स्वतःच्या आनंदामध्ये मजगूल असतो. बाकीच्या प्राण्यांमध्ये आणि वृषभ म्हणजे बैलामध्ये हा फरक आहे, तुम्ही नीट बघितला तर. आणि गाय आणि बैल ही जोडी आहे ना, तर तुम्ही बैलाचे डोळे किंवा त्याचं एकंदरीत रूप पण बघा, अत्यंत सुंदर असतं की त्याच्याकडे बघून सुद्धा आनंद वाटतो. तर हा जो त्या प्राण्यामधला त्या जीवामधला जो त्याचा गुणाचा भाग आहे तो सिम्बॉलिकली शिवाच्या वाहनामध्ये टाकला. ओके, बलदंड म्हणजे बलिष्ठ पण तरी दिसायला अत्यंत सुंदर, आणि कष्ट करणारा पण स्थितप्रज्ञ असलेला, हे जे सगळे गुण असलेला जो सिम्बॉल आहे तो म्हणजे वृषभ. आणि वृषाचं नंदी म्हणून वाहन मध्ये दाखवलं.
1: हो, हो, हो.
0: कारण आपल्याला, मी म्हटलं की आकारामध्ये आलं की आपल्याला ते कळतं. तर शिवाच्या मंदिराच्या बाहेर हा नंदी बसलेला असतो, त्याचं दर्शन आपण घेतो पहिलं, बरोबर.
1: हो.
0: म्हणजे आनंदी करतो मन. आपण कुठल्याही देवळामध्ये देवापाशी जातो तेव्हा चिंता दुःख विकृती वासना या सगळ्या बाहेर ठेवायच्या, आणि अत्यंत निरागसता ही जी आनंदाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती घ्यायची आणि मग आतमध्ये प्रवेश करायचा. मागच्या वेळेस सांगितलं की तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता तेव्हा आधी हातपाय धुता, पायऱ्या चढता, मग ती घंटा आहे त्याच्या खाली उभं राहून त्याची व्हायब्रेशन्स घेता, मग तुम्ही नंदीचं दर्शन घेता, हं, त्याच्या दोन्ही शिंगांच्या मधून तुम्ही शिवपिंड बघता. प्रत्येक दर्शनाचं एक पॅरामीटर ठरले की कुठल्या देवाचं दर्शन कसं घ्यायचं. तर त्याच्यामध्ये शिवाचं दर्शन घेण्याच्या आधी तुमचं मन अतिशय निरागस आणि आनंदी स्थितीमध्ये असलं पाहिजे. आणि आनंदी मन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठलेही षडरिपू नाहीयेत, निरागस बालक भाव आहे, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहून प्रत्येक गोष्टीमधलं शाश्वत सुख मिळवण्यासाठी ते कटिबद्ध आहे किंवा तसं प्रयत्नशील आहे, ही त्या सिम्बॉलची खासियत आहे. तर त्याच्या शिंगांमधून तुम्हाला पिंड दिसते, त्याचं दर्शन आपण घेतो.
1: हो.
0: आणि त्याचा स्टान्स पण बघा, नंदीचा जो एक पाय आहे तो असा दुमडलेला आहे.
1: हो, हो.
0: आणि एक पाय सहज आहे. आपण हे पण बघितलं की हनुमानाचा एक पाय उभा असतो.
1: हो.
0: गरुडाचा जसा असतो, गरुड जी देवता आहे विष्णूची, त्याचा पण एक पाय जसा दुमडलेला आहे आणि एक पाय गुडघ्यावरती मागे ठेवलेला आहे. तर एक पाय रिलॅक्स आहे आणि एक पाय तत्पर आहे. ही स्थिती आहे मनाची की रिलॅक्स पण आहे पण सावध पण आहे.
1: वा, मस्तच.
0: तर तसा तो नंदी आहे आणि त्याला स्वतःतल्या बळाची, स्वतःच्या ताकदीची, स्वतःच्या अस्तित्वाची पूर्णत्वानी जाणीव आहे. तर त्या जाणीवे मधला तो स्टान्स आहे. तर तिथून आपण मंदिराच्या सभा मंडपात जातो, मनाचा वेग भौतिक वेग कमी करून कासवाच्या गतीने शांतपणे सगळी इंद्रिय आतमध्ये संयमित करून,
1: हे कासवाचं मेन आहे ना,
0: इंद्रिय संयमन करून आपण मूळ परम तत्वापर्यंत जातो त्या शुद्ध भावामध्ये. म्हणून नंदीला महत्व आहे. तर शिव हा शाश्वत सुखावरती आरूढ आहे हे दर्शन मला त्यांनी तिथे दाखवलं. गौरी किंवा पार्वती त्यांच्या बाजूला बसलेली आहे. तर शिव आणि पार्वती हे दोघं एकमेकांच्या अनुरूप आहेत आणि त्यांच्यामुळेच हे विश्व चालू आहे. दोघांच्या एकत्रित असण्यामुळे हे सगळं विश्व चालू आहे. त्याच्यामध्ये त्या शक्तीचा म्हणजे त्या गौरीचा पार्वतीचा पण तेवढाच सहभाग आहे, किंबहुना जास्त आहे. पण शिव हे तत्व आहे, ते स्थिर आहे, पण बाकी सगळं जगत आहे ते गतिमान आहे आणि ते त्या शक्तीमुळे आहे. म्हणून शिव म्हटलं की पार्वती आलीच, नुसता शिव तिथे तुम्हाला कधी दिसणार नाही.
1: मला वाटतं दादा अगदी वेगळ्या प्रकारची प्रतिकात्मकता तुम्ही समजावून सांगितली आम्हाला. श्रोते हो, आज इथेच थांबूया. तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा, कारण कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही अशा गोष्टी आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तीरचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र

म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना। संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

श्रोतेहो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भीमपलास।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार आषाढ कृष्ण दशमी अर्थात 8 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र। अमृतकाळ आज सकाळी 6:20 संध्याकाळी 4:51 आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधारा। स्थावर जंगम सृष्टी निर्माण करण्याचं कार्य परमेश्वरानी मनूंना दिलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये 4 मनू परमेश्वरापासून निर्माण झाले असं म्हटलंय। हल्ली प्रचलित असलेल्या मनुस्मृतीत स्वयंभुव मनूच्या वंशात स्वयंभुव मनू व्यतिरिक्त 6 मनू उत्पन्न झाले असं सांगितलंय। त्यातला पहिला आहे स्वारोचिष, दुसरा उत्तम, तिसरा तामस, चौथा रैवत, चाक्षुष आणि नंतर 6वा वैवस्वत, म्हणजे एकंदर मनू 7। त्यांनीच स्थावर जंगम सृष्टी निर्माण केली असं म्हटलंय। पौराणिक कालगणनेप्रमाणे सृष्टी निर्मितीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत कालाचे 14 विभाग केले आहेत। त्या 14 विभागांना मन्वंतर अशी संज्ञा दिलेली आहे। एकेका मन्वंतराची कालमर्यादा 43,20,000 वर्ष इतकी मानलेली आहे। या 14 मनूंची नावं अशी: पहिला स्वयंभुव, दुसरा स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्मा सावर्णी किंवा मेरू सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी किंवा ऋत सावर्णी किंवा ऋभु, 13वा रौच्य किंवा देव सावर्णी किंवा ऋतधामन आणि 14वा मनू भौत्य किंवा विश्वकसेन किंवा इंद्रा सावर्णी, चंद्र सावर्णी असं त्याचं नाव आहे। हल्लीचं मनवंतर 7वं मनवंतर आहे। त्या मनूचं नाव वैवस्वत मनू असं आहे। हा वैवस्वत मनू ह्या मनवंतराचा अधिपती आहे। याचा उल्लेख भगवद्गीतेत आलेला आहे। भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश प्रथम विवस्वानाला केला, विवस्वानाने स्वतःचा पुत्र मनू याला केला, कर्मयोगाचा हा उपदेश मनूने आपला पुत्र इक्ष्वाक याला केला असं म्हटलं आहे। यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणामध्ये जलप्रलयाची कथा तपशीलवार आलेली आहे। साऱ्या सृष्टीतले स्थावर जंगम पदार्थ मोठ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात उलटे सुलटे वाहत जाऊ लागले। वैवस्वत मनूने विचार केला की यातील काही प्राणी, वनस्पती इत्यादी आपण सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले तर वाचू शकतील। त्याने एका माशाच्या शिंगाला नाव तयार करून बांधली। ती नाव हिमालयाच्या एका शिखरापर्यंत नेऊन त्या शिखराला बांधली। प्रलयाचा लोंढा उतरल्यानंतर मनूने आपली कन्या इला हिच्या ठिकाणी 10 पुत्र निर्माण केले आणि मनुष्य वंश सुरू केला असा उल्लेख महाभारतात आहे। हा मत्स्य मनूनेच लहानाचा मोठा करून समुद्रात सोडला होता। तोच या प्रलयाच्या वेळी सृष्टीला तारण्याकरता मनूच्या उपयोगी पडला असा उल्लेख आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कली कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान. सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पाप त्याला लागत होत, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काय नव्हतं. पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना, तत् फलं लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य हजारो वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं, ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. ज्यांनी नामस्मरणाचा आश्रय केलेला आहे त्याला कलियुगामध्ये कशा प्रकारची बाधा होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हरिपटावरी सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या जन्मातील नाही, जन्मजन्मांतरीची पाप या नामस्मरणाने नष्ट होतील. म्हणून कलियुगामध्ये अत्यंत सोपा उपाय सांगितला आहे. कारण कलियुगामध्ये एक तर मनुष्य आळशी झालेला आहे, त्यामध्ये आयुष्य फार कमी झालेलं आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचे व्याधी आहेत. स्वल्पन तथायुर भवश्च विघ्ना, हा आयुष्य थोडं आणि विघ्न जास्त आहे. म्हणून या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्रांच्या मध्ये पुण्याचा वास व्हावा, काहीतरी सत्कर्म हातून घडावं. म्हणून या कलियुगामध्ये अत्यंत सोपं साधन केवळ नामस्मरण सांगितलेले. खूप पैसा आहे पण आरोग्य बरोबर नाही. आरोग्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पैसा नाही. म्हणून काही करू नका बाबा, कुठं तीर्थयात्रेला जाऊ नका. घरामध्ये बसून जरी राम राम राम राम जरी म्हणलं तरी हे रामनाम सगळ्या प्राणी मात्रांना तारून देणार आहे. जन्मधर्मांतरीचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये. म्हणून या कलियुगामध्ये नामस्मरणाने उद्धार आहे. या ऋषी मंडळींनी ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की महाराज काही काळजी करू नका, जे कोणी या पुष्कर क्षेत्रावरती येतील आणि पुष्कर क्षेत्रावरती आल्यानंतर तीर्थाचं स्मरण करतील आणि अपोहिष्टाती त्रिभीर मंत्र, ही जो अपोहिष्टाती तीन मंत्रांचा या ठिकाणी उल्लेख करील. ज्यांना तीन मंत्र येत नाहीत त्यांनी फक्त ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप जरी केला तर अंतरिक्षातून पुन्हा हे तीर्थ या पृथ्वी तलावरती येईल आणि त्या तीर्थाचे जे काही स्नानाचं फळ आहे त्या मनुष्याला प्राप्त होईल. पुन्हा या तीर्थाला वरदान मिळालेले. जो मनुष्य या ठिकाणी संध्या करेल, एक वेळ जरी संध्या केली तरी 12 वर्ष संध्या केल्याचं फळ या ठिकाणी मिळेल. जो मनुष्य या तीर्थावरती पिंड प्रदान करील त्या पिंड प्रदानाचं महात्म्य असं आहे, एक कल्पापर्यंत त्याचे पितर आपल्या पितृलोकामध्ये तृप्त राहतील। म्हणून या ठिकाणी पिंडदानाचं सुद्धा महत्व आहे। या ठिकाणी स्वतः भगवान नारायण जलरूपाने या ठिकाणी विराजमान आहेत। आपो नारायण साक्षात स्वतः नारायण रूपाणी जलरूपा नारायण स्वतः जलरूपाणी या ठिकाणी विराजमान आहेत। म्हणून या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जे काही कर्म होईल ते पुण्यकारक आणि अक्षय फल देणार होईल। ब्रह्मदेवाच्या हातून वरदान मिळालेली पुष्कराला, तेव्हा पुण्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर जेवढं नामस्मरण आपल्या हातून होईल, जेवढी पारायण आपल्या हाती होतील, जेवढ्या कथा आपल्या काने ऐकून होतील, ते सगळं पुण्य हे कसं अक्षय फल देणार आहे। या पुष्कर क्षेत्राला ब्रह्माजीच्या हस्तून वरदान मिळालेले आणि स्वतः भगवान ब्रह्मा या ठिकाणी चतुर्मुख रूपाने या ठिकाणी अवतरित आहे। तेव्हा या पुलस्त्य ऋषींच्याकडून भीष्माचार्यांनी जेव्हा या पुष्कर क्षेत्राबद्दल महात्म्य ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्यांना विचारलं की महाराज या ठिकाणी कुठली कोण कोण ऋषी मंडळी आलेली होती। तेव्हा भगवंतांनी या पुलस्त्यांनी भीष्माचार्यांना सांगितलं या ठिकाणी मुरकुंड नावाची एक ऋषी आलेली होती आणि त्या मुरकुंडूनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली, ज्यांना पुत्र संतान प्राप्ती नव्हती त्यांनी या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः, अशा प्रकारचा या ठिकाणी जप केलेला आहे आणि कर्मधर्म संयोगाने भगवंताच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्यांना एक बालक प्राप्त झालेले आहे मृकुंड ऋषींना। आणि ते बालक या पुष्कर क्षेत्रामध्ये खेळायला लागलेले, तेव्हा हे बालक अंगणामध्ये खेळत असताना विश्वामित्र जमदग्नी अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्याबरोबर हे बालक त्या ऋषींना नमस्कार केले। या बालकाने या ऋषींना नमस्कार केल्याबरोबर या ऋषी मंडळींनी त्याला दीर्घायुषी भव चिरायू भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे। जेव्हा या ऋषी मंडळींच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडलेला आहे तेव्हा या बालकाचे जे पिता आहेत मृकुंड ऋषी ते धावत धावत आलेले आहेत आणि आल्यानंतर या मृकुंड ऋषींनी या सप्तर्षींना नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार करून या सप्तर्षींना सांगितलं की वा हे माझं बालक अनेक वर्षे तपश्चर्या केलेली भगवंताच्या कृपेमुळं हे बालक या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे, तेव्हा या बालकाचं काहीतरी भविष्य सांगा। म्हणून त्या मृकुंड ऋषींनी सांगितलं याचं आयुष्य किती, तेव्हा हे सप्तर्षी कसे आहेत भूत भविष्य वर्तमान जाणणारे त्रिकालज्ञ ऋषी। त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाने ज्याचं या बालकाचं जे आयुष्य निश्चित केलेलं आहे त्याचे फक्त आता 21 दिवस उरलेले आहेत, त्या बालकाचे फक्त 21 दिवस उरलेले आहेत। हे ऐकल्याबरोबर मृकुंड ऋषी एकदम थरथरच कापायला लागले। हेमाया या मृकुंड ऋषींनी जर काय केलं असेल पहिल्यांदा आपल्या बालकाचा उपनयन संस्कार केलेला आहे। 16 संस्कारांच्या पैकी उपनयन संस्कार जेव्हा ब्राह्मण म्हणून जन्माला येतो त्याचा दुसरा जन्म उपनयन झाल्यानंतर तो द्विज म्हणून प्राप्त होतो। द्वाभ्यान जायते इति द्विजः, म्हणून ब्राह्मणांचा दोनदा जन्म आहे, एकदा मातृगर्भातून आणि एकदा उपनयन झाल्यानंतर। उपनयनामध्ये पहिल्यांदा आपले पिता गुरु आहेत पित्यांकडून गायत्री मंत्राचा उपदेश घ्यायचा आहे, गळ्यामध्ये जानव धारण करायचंय, ज्या जानव्यांच्या मध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या त्रिदेवांचं आवाहन करायचंय, कारण हे तीन तंतू का जानव्यामध्ये, ब्राह्मण जेव्हा जन्माला येतो त्या ब्राह्मणांच्या वरती तीन प्रकारचं ऋण आहे, म्हणून या जानव्यामध्ये तीन तंतू आहेत, एक देवऋण दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृऋण। अनेक प्रकारचे यज्ञ यागादी कर्म करून देवऋणातून मुक्त व्हायचे, वेदाध्ययन करून गुरुगृही जाऊन 12 वर्ष तपश्चर्या करून वेदाचं ज्ञान ग्रहण करून ऋषी ऋणातून मुक्त व्हायचे आणि संतती प्राप्त करून प्रजोत्पादन करून पितृऋणातून मुक्त व्हायचे, या पितृऋणातून मुक्त झाल्यानंतर शेवटचा आश्रम संन्यास सांगितलेला आहे. या संन्यासामध्ये संन्यास आश्रमामध्ये गळ्यामध्ये जानवर सुद्धा घालण्याची गरज नाही. सम्यक प्रकारे संन्यासहा ज्या आश्रमामध्ये सर्व प्रकारच्या कर्माचा न्यास होतो, सर्व प्रकारची कर्म सुटतात, त्या आश्रमाला संन्यास आश्रम म्हणले. तेव्हा ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी. उपनयन केल्यानंतर पहिल्यांदा तर काय केलं असेल करायचं असेल तर पहिल्यांदा वेदाचा अध्ययन करायचे, गुरुगृही जायचंय. मातृदेव भव, पितृदेव भव ही वेदाची आज्ञा आहे. सत्यम वदा धर्मंचरा स्वाध्यायांना प्रमदः, सत्याचा अवलंबन कर, धर्माचं आचरण कर. केवळ धर्म हा सांगण्याकरता नाही, धर्मंचरा धर्माचं आचरण करण्याकरता आहे. नाही तर आज कलियुगामध्ये खूप धर्म सांगण्याकरता बसलेले, पण धर्माचं आचरण कोणाच्या हस्ते होत नाही. म्हणून धर्माचं आचरण सांगितलेलं. या मृकुंड ऋषींनी आपल्या पुत्राचा उपनयन संस्कार केलेला आहे. उपनयन म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, जे परमेश्वराच्या जवळ घेऊन जातो त्याला उपनयन म्हणतात. उपनयनामध्ये पित्यांनी गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे आणि उपदेश करून आपल्या पुत्राला सांगितलं की बाबा जी कुणी वडीलधारी मंडळी असतील त्यांना दररोज प्रणाम करायचा, नमस्कार करायचा. कारण अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. जो वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करतो त्यांची चार प्रकारची गुण वाढतात. आयुः एक आयुष्य वाढतं, विद्या यश आणि बल या चार गोष्टी वाढतात. म्हणून वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करावा अशा प्रकारचा उपदेश आपल्या पुत्राला केलेला आहे मृकुंड ऋषींनी. बाबांच्या उपदेशाप्रमाणे हा मुलगा जो कोणी येईल त्याला नमस्कार करायचा. आणि या बालकाचं कर्मधर्म संयोग असा की पुन्हा सप्तऋषी या पुष्कर क्षेत्रे आलेले आणि आल्यानंतर या सप्तऋषींच्या मुखातून पुन्हा दीर्घायुषी भव असा आशीर्वाद निघालेला आहे. आणि आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी मनात विचार केला किंवा या बालकाचं आयुष्य तरी पाहावं म्हणून अंतर्ज्ञानाने विचार केल्यानंतर आता फक्त या बालकाचं आयुष्य केवळ 5 दिवस शिल्लक राहिले. तेव्हा या सप्तऋषींना वाटलं आता आशीर्वाद निघालेला आहे, ब्राह्मणांच्या मुखातून निघालेला आहे. आणि ब्राह्मणांच्या मुखातून निघाल्यानंतर लक्ष्मी ही तथास्तु म्हणत असते. म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी, काय बोलावं आणि काय बोलू नये. म्हणून ब्राह्मणांच्याकडून नित्य आशीर्वाद ग्रहण केले पाहिजे. ब्राह्मणांच्या मुखातून जे निघेल ते सत्य होणार आहे याची जबाबदारी देवतांच्याकडे. म्हणून या सप्तऋषींनी विचार केला आज आमच्या मुखातून निघालेले आणि दीर्घायुषी भव चिरायु भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघालेला आहे आणि तो आशीर्वाद आता सत्य झाला पाहिजे. म्हणून या ऋषींनी विचार केला. या ऋषींनी जर काय केला असेल तर स्वतः हा बालक घेतलेले आणि बालक घेऊन कुठे गेले असेल, ब्रह्मदेवाच्या जवळ गेलेले. ब्रह्मदेवाच्या जवळ गेल्यानंतर ब्रह्मदेवांची प्रार्थना केलेली, यथा चतुर्मुखो ब्रह्मा सर्व देव पितामहः. तुम्ही कसे आहात? सर्व देवदेवांची पितामह आहात. ऋषी मंडळींना पाहिलं तेव्हा त्या बालकाने ब्रह्मदेवाला नमस्कार केलेला आहे. ब्रह्मदेवाच्या मुखातून सुद्धा दीर्घायुषी भव आयुष्यमान भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी पुन्हा ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवाद घालून सांगितलं की महाराज आम्ही या बालकाला तुमच्याजवळ घेऊन आलेले. या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असताना कर्मधर्म संयोगाने या पुष्कर क्षेत्री आलेली आणि पुष्कर क्षेत्री आल्यानंतर हा बालक त्या ठिकाणी दिसलेला आहे. या बालकाने जेव्हा आम्हाला नमस्कार केला तेव्हा आमच्या मुखातून निघालं दीर्घायुषी भव, तेव्हा महाराज याचं आयुष्य आता फक्त 5 दिवस शिल्लक आहे आणि तुमच्या मुखातून जो आशीर्वाद निघालेला आहे तो आशीर्वाद सत्य व्हावा अशा प्रकारची इच्छा आहे आमची. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं काही काळजी करू नका, जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं या बालकाचं राहील. तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाल्यानंतर त्या ऋषींना सुद्धा हायसं वाटलं. तेव्हा ही ऋषी मंडळी या दीर्घायुषी बालकाला घेऊन या पृथ्वी तलावरती आलेली आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर हे बालक पळत पळत जर कुठे गेलं असेल तर आपल्या पित्याकडे गेलेले, मृकुंड ऋषीकडे गेलेले. मृकुंड ऋषींनी बाहेर येऊन पाहतात ते हे सप्तऋषी विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी त्या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा या ऋषींना मृकुंड ऋषींनी साष्टांग दंडवत घातलेलं आहे आणि सांगितलं की महाराज तुमच्यामुळं आज माझ्या बालकाला दीर्घायुष्य प्राप्त झालेले. आणि ब्रह्मदेवाने केवळ दीर्घायुष्य दिलेलं नाही तर दीर्घायुष्य देऊन या बालकाचं नाव मार्कंडेय असं ठेवलेलं. म्हणून आज दीर्घायुष्याची कामना करताना पहिल्यांदा मार्कंड्याचं स्मरण करतात. काय सगुणम तिलसम मिश्रम अंजल्यर्थ मितंपयः मार्कंडेयाद वरण लद्वा पिबाम्यायुर्विवृद्ध हे. मार्कंडेयाचं स्मरण करायचंय आणि तीळ आणि गुळ दूध यांचं प्राशन करायचंय. मार्कंडेयासारखं आयुष्य प्राप्त हो. तेव्हा विवाहामध्ये सुद्धा मार्कंडेयाचं स्मरण करतात. ती वधूची आई म्हणजे नवरी नवरीची मुलगी ही दोघांना आशीर्वाद देते. बाबा माझा जो जावई त्याला मार्कंडेयासारखं आयुष्य मिळो आणि माझी जी मुलगी तिला सावित्री सारखं सौभाग्य प्राप्त हो अशा प्रकारचा आशीर्वाद देतो. म्हणून मार्कंडेयाचं स्मरण केल्यानंतर आयुष्य प्रदान होतं, आयुष्य वाढतं, दीर्घ आयुष्य लाभत. मृकुंडी ऋषींनी जेव्हा या ऋषीमंडळींच्याकडे ऐकलं की बाबा खरोखरच आज माझ्या बालकांनी जे मला आयुष्यात जमलेलं नाही, अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा मला अजून ब्रह्मदेवाचं दर्शन झालेलं नाही, तर या माझ्या बालकाला झालेलं आहे. तेव्हा या ऋषींच्या मुखातून उद्गार निघालेले मृकुंडी ऋषींच्या की बाबा पुत्र भावा ऐसा, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिनिलोकी झेंडा. जे मला जमलेलं नाही ते माझ्या मुलांनी करून दाखवलेले. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरे अस्मिन लीलम परब्रह्मणी यस्य चेतः. आज या बालकाने माझ्या कुलाला पवित्र केलेले. नुसत्या कुलालाच पवित्र केलेलं नाही, आज याच्या जननीचा जो गर्भ आहे त्या गर्भाला पवित्र केलेले. कुलम पवित्रम आज त्या मातेला सुद्धा कृतार्थता वाटतीये. जननी कृतार्थ नुसते मातेलाच कृतार्थ वाटत नाही, तर ही संपूर्ण वसुंधरा, ही संपूर्ण वसुंधरा ज्याच्या आचरणाने वसुंधरा पुण्यवती चेतेन ही संपूर्ण पृथ्वी पुण्यवान झालेली अशा पुत्राला जन्म देऊन. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतः परब्रह्म भगवान चतुर्नारायण चतुर्भुज नारायणाचं वास्तव्य, चतुर्मुख ब्रह्माचं वास्तव्य ज्याच्या अंतःकरणामध्ये वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरे अस्मिन लीनम परब्रह्मणी असे चेतः. ज्याचं अंतःकरण परब्रह्म्याच्या ठिकाणी अत्यंत लीन आहे, रममाण आहे. तेव्हा या मृकुंडी ऋषींनी जर काय केलं असेल तर मार्कंडेयाला साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि ते मार्कंडेय महर्षी या ठिकाणी या पुष्कर क्षेत्री आलेले. मार्कंडेयाने सुद्धा अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. पुढे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि रामचंद्रांना सुद्धा अनेक प्रकारचा उपदेश मार्कंडेयाने केलेला आहे. मार्कंडेयाने भगवान रामचंद्रांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पिंड प्रदान केले. दशरथ राजाला पिंड प्रदान केलेले. तेव्हा अत्यंत पुण्यवान असणारे हे पुष्कर क्षेत्र, या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जो यज्ञ ब्रह्मादेवाने केलेला आहे तोच यज्ञ, यज्ञाचं जे त्याच यज्ञाचं स्थान म्हणजे आजचे हे पुष्कर सरोवर. या ठिकाणी पुष्कर सरोवराला परिक्रमा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. कारण ही परिक्रमा सुद्धा यानी कहानी च पापानी ब्रह्महत्या असमानी च तानी सर्वाने नश्यंती प्रदक्षिण पदे पदे. या ठिकाणी केलेली परिक्रमा ही ब्रह्महत्येसारखं पातक दूर करते. ज्याला परिक्रमा केल्यामुळं ब्रह्महत्येचं पातक सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतं, अन्य पातक तर नष्ट होतीलच. म्हणून या ठिकाणी परिक्रमेचं सुद्धा अत्यंत महत्व आहे. मार्कंडेयांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली. भगवान रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये सगळे स्वामी झालेले. तारयती ती तीर्थम, तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाचं खरं फल कोणाला प्राप्त होत? पद्मपुराणामध्ये वर्णन करतात, यस्य हस्तौच पादौच मनश्चैव सुसंयुतम विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थ फलमुष्णुते. ज्याचे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय म्हणजे हात पाय जिव्हा उपस्थ आणि गुदा, या पंचकर्मेंद्रियांकडनं आणि पंच ज्ञानेंद्रियांच्याकडनं जे कर्म होतं ते कर्म आणि त्याला एकादश हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि अकरावं मन हे ज्याच्या ताब्यात आहे. कारण मन हे मनुष्याला कारण आणि बंधाकरता कारणी होते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो. मनच हे मनुष्याला बंधामध्ये घालतं आणि मनच मनुष्याला संसारापासून मुक्त करत. म्हणून रामदास स्वामींनी पहिल्यांदा काय केलं असेल तर मनाला उपदेश केलेला आहे, कुठल्याही इंद्रियांना उपदेश केलेला नाही. कारण मन जर स्थिर असेल तर मनुष्य भक्ती करू शकतो, मनुष्य तपश्चर्या करू शकतो. यज्ञयागादी कर्म करू शकतो, ध्यान लावू शकतो। म्हणून पहिल्यांदा काय केलं तर मनाला उपदेश केला, बाबा सज्जना मना या भक्ती मार्गाने तू जा, मना सज्जना भक्तीपंथी जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभाव आहे। अरे या श्रीहरीचा स्वभाव आहे, भगवंताचा स्वभाव आहे, तो पावणारच आहे। पण कशाने पावणार आहे? जे मन भक्ती मार्गाने जात, ज्या मनामध्ये भक्तीचा अंकुर प्रादुर्भूत होतो, त्या मनामध्येच भगवंताचं वास्तव्य होऊ शकतं। कारण भगवंत हा सर्वांच्या प्राणी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे। ईश्वर सर्व जीवांना हृदये शरीर जुनुतिष्ठती, म्हणून पहिल्यांदा मनाला उपदेश केलेला आहे। ज्यांचं मन हे ताब्यात आहे त्याला तीर्थाचं फल मिळू शकतो। पुन्हा दुसरा श्लोक त्यांनी सांगितलेलं आहे, प्रतिग्रहादुपावृत्त संतुष्ट येन के रचित अहंकार निवृत्तीश्च सतीर्थ फलम अश्नुते। जो प्रतिग्रहापासून दूर आहे, जो दान घेण्यापासून सुद्धा दूर आहे, आणि ज्यांचं मन हे संतुष्ट आहे, ब्राह्मणांनी किंवा हे संतुष्ट राहावं, ब्राह्मणांची षटकर्म सांगितलेली आहेत, अध्ययन अध्यापन यजन याजन आणि दान आणि प्रतिग्रह या षटकर्मांनी युक्त असणारा ब्राह्मण जन्मना जायते शूद्रहा, जन्मना जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्यते। मनुष्य हा संस्काराने द्विज होतो। संस्कार कशावरती? तर मनावरती संस्कार सांगितलेले। संस्क्रियते मनहा यस्याम सहा संस्कारहा, ज्या संस्कृतीमध्ये मनावरती संस्कार होतात त्याच धर्माला संस्कृती म्हणली। ज्याचं मन हे ताब्यात आहे, जो षटकर्माने युक्त आहे, जो अध्यापन करतो, पहिल्यांदा अध्ययन करायचंय, पहिल्यांदा शिकायचंय, नंतर शिकवायचंय, अध्ययन अध्यापन, नंतर यजन याजन, पहिल्यांदा यज्ञकर्म करायचे आणि नंतर करून घ्यायचे यजमानांच्याकडनं, दान आणि प्रतिग्रह, पहिल्यांदा दान करायला शिकायचे आणि नंतर प्रतिग्रह सांगितलेले आहे। नुसतं दान घेऊन चालणार नाही, कारण दिलेलं दान हे पचवणं सुद्धा फार अवघड आहे। दान घेणं हे फार सोपं आहे, पण ते दान पचवणं सुद्धा अवघड आहे। म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितले, कारण वर्णानाम ब्राह्मण गुरु, चार वर्णाचं जर गुरु कोण असेल तर ब्राह्मण आहे। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। भगवान गीतेमध्ये सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवे तरोजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते। याचं भाषांतर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करतात, एथ वडील जे आचरती तया नाम धर्म ठेवती, ए रती जे अनुष्ठिती सामान्य सगळं। म्हणून वडिलांच्या वरती फार मोठी जबाबदारी आहे। वडील म्हणजे काय? जे श्रेष्ठ आहेत। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। पहिल्यांदा काय केलं असेल, काय करायला पाहिजे, तर षटकर्माने युक्त व्हायला पाहिजे। नुसतं तीर्थवास सुद्धा करून चालणार नाही, तीर्थामध्ये अत्यंत सावधतीने वागायला पाहिजे। तीर्थामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात, दान देतात, पण ते दान सुद्धा आपल्याला घेण्याचा अधिकार आहे की नाही, स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे। गोपाल कृष्ण भगवान की जय।
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनोबोधाचा आपण विचार करतो आहोत. आज आपण मनोबोधातला 26वा श्लोक घेतो आहोत. देह रक्षणा कारणे यत्न केला परी

अभवाची। या श्लोकामध्ये समर्थ म्हणत आहेत, देहे रक्षणाकारणे यत्न केला। सबंध जीवनभर आपण जर काही करत असलो तर देहाचं रक्षण करत असतो, कारण देह हा शाश्वत नाही, केव्हाही जाणार आहे। अगदी गर्भावस्थेत देखील त्याला मृत्यू संभवतो, त्यामुळे तेव्हापासून ते शेवटपर्यंत त्या देहाला आपण नाना प्रकाराने सांभाळत असतो। त्यामुळे मनुष्याला सारखी ही देहाची चिंता आहे, भय आहे, अनेक प्रकारचं भय आहे, विशेषतः मृत्यूचं भय आहे। आणि ते म्हणतात देह रक्षण करण्यासाठी आपण जन्मभर यत्न केला, पण कितीही जरी यत्न केला तरी शेवटी काळ घेऊन गेला, तरी शेवटी हा पंचमहाभूतात्मक देह आहे तो त्या काळाचं भक्ष आहे। यमराज केव्हाही येणार आणि त्याला घेऊन जाणार, म्हणूनच त्यावेळेला लक्षात ठेवायचं असतं, आणि त्यावेळेला लक्षात राहण्यासाठी आधीपासून लक्षात ठेवायचं असतं की देह हे काळाचं भक्ष असल्यामुळे ते केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे। मग ते जर जाणार आहे तर शाश्वत काय आहे? मग ते संतांच्या कृपेनं सद्गुरूंच्या भेटीनं आपल्याला असं कळतं की आत्मा हा एकच आहे की जो शाश्वत आहे, ज्याला मृत्यू नाही, तो अमर आहे। हा विचार फार लहान वयापासून मनात सारखा बिंबवत जर गेलो, कारण मृत्यू केव्हा येणार आपण सांगू शकत नाही, कोणत्या वेळात कोणत्या क्षणी येईल नेम नाही, तर तोपर्यंत हा बोध पक्का ठसला पाहिजे की देह रक्षणासाठी कितीही जरी प्रयत्न केला तरी तो एक दिवस जाणार आहे। म्हणून शेवटची जी त्यांची ओळ आहे की पुढे अंतरी सोडी चिंता भावाची, जे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की देह रक्षण त्याची एक चिंता माणसाला आहे आणि भवसागराची चिंता आहे, या संसारातून पार कसं पडायचं याची एक चिंता पडलेली आहे। म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची ही चिंता दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे, जे पहिल्या दोन ओळीमध्ये देह रक्षणासाठी काय करायचं ते सांगितलं, शेवटच्या चरणामध्ये सोडी चिंता भवाची, या भवसागरातून कसं पार होणार याची चिंता तुला अखंड लागलेली आहे, या दोन्ही गोष्टी या दोन्ही चिंता तुला जर का दूर करायची असतील तर करी रे मना भक्ती या राघवाची, या राघवाची तू भक्ती कर। म्हणजे काय अडचण आहे, कशाची काळजी आहे हेही सांगितलं, आणि ती काळजी दूर व्हायला काय करायला पाहिजे हेही या श्लोकात सांगितलं। करी रे मना भक्ती या राघवाची, मग या राघवाची भक्ती केल्याने देहाला मृत्यू येणार नाही का? असं नाही, तो येणारच आहे। पण आत्ता जोपर्यंत बोध झाला नाही, आत्मबोध झाला नाही, नेमकं काय हे विश्वाचं चक्र आहे, त्याच्यात परमेश्वराची भूमिका काय, जीवाची भूमिका काय, या सगळ्या गोष्टीचं ग्रहण नीट होत नाही तोपर्यंत भीती आहे। आणि हे एकदा ग्रहण झालं की लक्षात येतं देह हा केव्हाही जाणारच आहे, मग काय मिळवायचं आहे आपल्याला? राघवाची भक्ती केलं असता राघवाची प्राप्ती मिळवणे होण्यासाठी आपण प्रयत्न केला असता या दोन्ही भीती नाहीशा होतील, म्हणजे देह जाणार ही भीती कमी होईल आणि भवसागरातून पलीकडे कसा जाणार ही जी भीती असते हेही जाईल। म्हणून त्यासाठी करी रे मना भक्ती या राघवाची, भक्ती हा शब्द तिथं वापरलेला आहे आणि राघवाची भक्ती करायला सांगितलेली आहे। राघव ह्याचा अर्थसुद्धा भगवंत, मग तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा, काही म्हणा, परंतु भगवंताची भक्ती कर। भक्ती हा शब्द आपण सगळ्या ठिकाणी वापरतो, पण भक्त किंवा भक्ती ह्याला फार खोल अर्थ आहे। खऱ्या अर्थाने जर आपण राघवाची भक्ती करू लागलो तर ह्या दोन भीती आपल्या नाहीशा होतील। म्हणून आपला आपणच परीक्षा करून घ्यायची की आपल्याला भीती किती वाटते, जोर भीती वाटते तोवर आपण राघवाचे भक्त नाही। आणि ही भीती जर हळूहळू कमी व्हायला लागली आणि आपण कोणत्याही क्षणाला तयार असू, बोलावं आलं ना चाललंय, भीती वाटण्याचं काही कारणच नाही। पण हे होण्या भावण्यासाठी आपण जी आसक्ती संसारात ठेवलेली आहे
देहासंबंधीची आसक्ती ठेवलेली आहे. मी देह म्हणतो आहे आणि देहाला लागलेले सगळे माझे असं म्हणतो आहे. हे मी माझं आणि मला गेल्याशिवाय ही भीती जाणार नाही. पण हे जाण्यासाठीच इकडली ओढ कमी झाली पाहिजे आणि राघवाच्या पदी आपण भक्तिभावाने स्थिर झालं पाहिजे. असं जर झालं तरच हे होणे शक्य आहे. म्हणून ह्याच्यात त्यांनी पुन्हा म्हटलं जाय की देहे रक्षणा कारणे यत्न केला, पुष्कळ यत्न केलेला आहे, परी शेवटी काळ घेऊन गेला. कारण मृत्यू आला की त्या जीवाचं त्या जन्मातलं काम संपलं. पुन्हा आता तो पूर्ण झाला नसेल तर पुन्हा पुढच्या जन्मात येऊन पुन्हा हेच करत राहायचं आहे. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे।
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात। नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
3: श्रोते हो नमस्कार। अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। आपल्या स्टुडिओ मध्ये मिलिंद दादा आलेलेच आहेत। दादा नमस्कार।
4: नमस्कार
3: दादा। गेल्या भागात आपण दर्शनाबद्दल बोललो
4: हो,
3: आणि त्याच्या अलीकडच्या भागात तुम्ही आम्हाला शिवाचं दर्शन कसं झालं तुम्हाला त्याबद्दल सांगितलं
4: हो।
3: मग बोलता बोलता तुम्ही मला म्हणालात की अजून एकदा मला शिवाचं दर्शन झालं होतं, तर तो अनुभव काय होता हे सुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल।
4: मला अनेक वेळेला शिवाचं दर्शन झालेलं आहे, अनेक प्रसंग त्याच्यामधले सांगता येतील, आणि प्रत्येक वेळेला काहीतरी ज्ञान किंवा ज्याला आपण स्पंदन शक्ती म्हणतो ती त्या दर्शनातनं मला मिळालेली आहे। त्यातलं एक जे दर्शन झालं ते मागच्या वेळेला सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा शिवाचं जे कैलासावरती दर्शन झालं त्यावेळेला एका अगदी छोट्या पीक वरती त्या पर्वताच्या मी झोपलेलो होतो आणि शिव आले आणि त्यांनी दर्शन दिलं आणि तो प्रसंग सांगितला। पुढच्या वेळेला जेव्हा दर्शन झालं तेव्हा प्रचंड मोठं मैदान होतं त्याच पर्वतावरचं, हा पण बर्फाच्छादित होतं आणि छोटी छोटी हिरवी झाडं आजूबाजूला उगवलेली दिसत होती। तर असं साधनेमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेला एका छोट्या दगडाच्या वरती, जे दगड म्हणजे ज्याला आपण स्फटिक म्हणतो, स्फटिकाच्या दगडावरती शिव पार्वती बसलेले दिसले, त्यांच्या बाजूला नंदी बसलेला दिसला आणि सगळे शिवगण त्यांचे जे होते ते समोर आहेत असं ते संपूर्ण दृश्य मला दिसत होतं। तर ना शिवाचा माझ्या मनामध्ये त्यावेळेला काही जप चालू होता किंवा काही एखादी गोष्ट माझ्या मनामध्ये चालू होती किंवा शिवानी मला दर्शन द्यावं अशी कुठली मनामध्ये इच्छा नव्हती, पण त्यांची कृपा की त्यांनी त्या दर्शनातून मला दाखवलं की जे सिम्बॉलिक आपण सांगतो नाथांच्या, तुम्हाला माहिती आहे ज्ञानाच्या पद्धती वेगळ्या आहेत इतरांपेक्षा, तर प्रत्येक गोष्टीला स्वतःचा एक ज्ञानाचा आणि स्पंदनांचा जो भाग आहे त्याला मूर्त स्वरूपामध्ये दाखवल्यानंतर आपल्याला ती गोष्ट कळते काय आहे। कारण आपण मूर्त स्वरूपामध्ये या जगामध्ये वावरत असतो, तर आपल्याला समोरची गोष्ट सुद्धा मूर्त स्वरूपात म्हणजे आकाराच्या मध्ये असेल, रंग रूप ज्या पाच गोष्टी आहेत त्या गोष्टी असलेला आकार जर तिथे असेल तर ती जी माहिती आहे तो जो डेटा ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला पटकन समजू शकतो। प्रत्येक गोष्ट जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, ऐकू येते कानांनी, जिभेनी आपण त्याची चव घेतो, त्वचेनी आपण त्याचा स्पर्श करतो, तर या पाच ज्या इंद्रियांच्या माध्यमातनं आपण त्या ज्या गोष्टी फील करतो त्या फील करायला त्याला काहीतरी आकार रंग रूप रस हे असतं म्हणून आपण त्याला फील करतो, आणि त्याच्या पलीकडे असलेली त्याची जी शब्दात न मांडता येणारी रसना किंवा ती जी माहिती आहे त्याला आपण डेटा असं म्हटलेलं आहे। सरफेस आणि त्याच्या आतमध्ये डेटा, म्हणजे आपण मोदक जर घेतला तर मोदकाचं बाहेरचं कव्हर आणि त्याच्या आतमध्ये असलेलं त्याचं सारण,
3: पारी आणि आतलं खोबरं, गुळ खोबरं,
4: पारी आणि आतलं गुळ खोबऱ्याचं सारण, तसं तो जो डेटा आहे तो म्हणजे आतलं गुळ खोबऱ्याचं सारण आहे आणि शरीराचा बाह्य आकार किंवा कुठल्याही वस्तूचा आकार हे त्या मोदकाच्या बाहेरच्या पारीसारखं आहे। तर आपल्याला मोदकाचा आकार बघून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि पहिल्यांदा जेव्हा खात असतो तेव्हा पहिला आकार आणि त्याचं एकंदरीत रंग रूप बघून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्याच्या आतला जो रस आहे त्याची चव आहे ती जर आवडली तर आपल्याला मोदक हा आनंद देणारी गोष्ट आहे असं आपल्याकडे डेटामध्ये रजिस्टर होतं आणि जेव्हा केव्हा आपण तो मोदक परत कधीतरी बघू तेव्हा आपल्याला त्या डेटामधनं ती माहिती पटकन डोळ्यासमोर येते, समजते आणि आपण त्याचा रसास्वाद घेतो। तसं शक्तीच्या बाबतीमध्ये, दर्शनाच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे की शिव म्हटल्यानंतर आकारामध्ये रंग रूपामध्ये जे दर्शन दिलेलं आहे त्याच्या आतमधली जी चैतन्य स्वरूपाची परमतत्वाची शक्तीची जी जाणीव आहे ती आपल्याला आठवते. म्हणून मंदिराच्या मध्ये सुद्धा मागच्या एपिसोडमध्ये जसा उल्लेख केला होता की मंदिर आणि त्याच्या गाभाऱ्यामध्ये असलेली मूर्ती ही सिम्बॉलिकली का दाखवलं गेलं तर आता जे उदाहरण दिलं तसं की बाह्य गोष्टीवरून आपल्याला

0: कडे जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या आतलं दर्शन, त्याच्या गुणांचं, स्पंदनांचं, त्याच्या अस्तित्वाचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे. तर मला हे जे दर्शन झालं ते मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की शिव पार्वती बसलेत आपल्याला सिरियलमध्ये सिनेमामध्ये जसं दाखवतात, तर तसं ते दर्शन नव्हतं. तर एका बर्फाच्छादित मैदानाच्या मध्यामध्ये एका स्फटिकाच्या दगडावरती बसलेले हे दोघं जण, त्या स्फटिकातून आतून प्रकाश बाहेर येतोय आणि शिवपार्वतीच्या शेजारी मोकळ्या जागेमध्ये नंदी बसलेला आहे शांतपणे आणि शिवगण जे आहेत ते बसलेले आहेत, असं मला ते दर्शन झालं. आणि त्या दर्शनाचा पुढे काय नेमका अर्थ होता तो पण मी सांगतो.
1: दादा, शिवाबरोबर नेहमी नंदी असतात,
0: हो,
1: तर त्या नंदीचा पण काही वेगळा अर्थ आहे का?
0: शिवाच्या बरोबर नंदी, त्रिशूल,
1: डमरू,
0: ते भस्म लावलेलं, हो की नाही, असा त्याचा संपूर्ण वेश आणि त्याच्याबरोबर जे शिवगण आहेत जे सगळे काही आपल्याला दिसतात, त्यातला नंदी हा जो भाग आहे किंवा शेजारी गौरी किंवा पार्वती बसलेली आहे, या सगळ्या सिम्बॉल्सना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मला दर्शन त्यांनी काय दिलं आणि त्याच्यातून त्यांना नेमकं काय सांगायचं होतं ते पण कळेल. तर नंदी हा शब्द जर आपण बघितला तर आपल्याला नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये मी खूप आनंदी आहे असं म्हणतो,
1: ओके ना.
0: नाथांच्या व्याख्येमध्ये आई हा शब्द जो आहे त्याची त्यांनी फोड पूर्वी सांगितली, आ म्हणजे परिपूर्ण आणि ई म्हणजे शक्ती. तर परिपूर्ण शक्ती म्हणजे आई, काय सुंदर व्याख्या आहे बघा.
1: छान आहे.
0: तशी ती वडिलांना, पित्याला नाही, पिता म्हणजे पालन पोषण करणार या अर्थाने, पण परिपूर्ण शक्ती की जी समृद्ध सशक्त आहे, कारण ममत्व हे तिला मिळालेलं एक वरदान आहे जे देवांच्याकडे पण नाहीये. तर ते ममत्व घेऊन ती स्त्री परिपूर्ण होते, म्हणजे आई पण तिचं जे आहे ते परिपूर्ण शक्तीचं प्रतीक आहे. तर कुठलीही स्त्री ही मुलाला जन्म देवो न देवो ती ममत्वानी भारलेली आणि भरलेली असतेच, त्यामुळे ती आई या संज्ञेला प्राप्त झालेलीच असते. फक्त त्याची तिला जाणीव होते किंवा नाही त्यानुसार तिचं देवित्व म्हणजे दैवत्व, ओके, दैवत्व पुढे सिद्ध होत असतं. तर आनंदी म्हणजे परिपूर्ण, नंद म्हणजे स्थिती, ओके, ज्याला आपण स्थितप्रज्ञ ही स्थिती आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण दुःखी नसतो, सुखी नसतो, तर आनंदी असतो. आपल्याला जगामध्ये वावरताना सुखाच्या बरोबर दुःखाला तोंड द्यावं लागतं, प्रचंड वाईट स्थितीतून जायला लागतं आणि या सगळ्याचा मनावर परिणाम होतो आणि ती स्थिती म्हणजे जी वाईट स्थिती आहे ती संपून गेल्यानंतर सुद्धा मनावरचा परिणाम जाता जात नाही. तर सगळा भाग मनाशी संबंधित आहे.
1: बरोबर.
0: तर ते मन कुठल्याही स्थितीमध्ये आनंदी राहणं म्हणजे शिवाचं वाहन आहे, ते आपल्या मनावरती आरूढ झालेलं आहे. शिव नंदीवरती आरूढ झालेला आहे, म्हणजे शाश्वत सुखावरती आरूढ झालेला आहे. सुखानी किंवा दुःखानी शिव हलत नाही, तो स्थिर आहे, स्थितप्रज्ञ आहे. तर हा सिम्बॉल आहे की शिवाचं वाहन काय, नंदी. नंदी म्हणजे काय, ते शाश्वत सुख जे कशानेही दोलायमान होत नाही, असा तो शिव आहे. तर तो मला तिथे शेजारी बसलेला दिसला.
1: पण मग तो वृषभ या रूपात काय आहे?
0: हा, कारण की वृषभ म्हणजे बैल. बैल हा अत्यंत कामसू आहे.
1: हो.
0: तो एकदा कामाला लागला की थांबत नाही आणि एकदा काम झालं बसला की शांतपणे बसतो. तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो, स्थितप्रज्ञासारखा असतो. दिलेलं खातो, काबाड कष्ट करतो, आनंदी असतो, तो स्वतःच्या आनंदामध्ये मशगूल असतो. बाकीच्या प्राण्यांमध्ये आणि वृषभ म्हणजे बैलामध्ये हा फरक आहे, तुम्ही नीट बघितला तर. आणि गाय आणि बैल ही जोडी आहे ना, तर तुम्ही बैलाचे डोळे किंवा त्याचं एकंदरीत रूप पण बघा, अत्यंत सुंदर असतं की त्याच्याकडे बघून सुद्धा आनंद वाटतो. तर हा जो त्या प्राण्यामधला, त्या जीवामधला जो त्याचा गुणाचा भाग आहे तो सिम्बॉलिकली शिवाच्या वाहनामध्ये टाकला. ओके. बलदंड म्हणजे बलिष्ठ, पण तरी दिसायला अत्यंत सुंदर आणि कष्ट करणारा पण स्थितप्रज्ञ असलेला, हे जे सगळे गुण असलेला जो सिम्बॉल आहे तो म्हणजे वृषभ. आणि वृषाचं नंदी म्हणून वाहन मध्ये दाखवलं.
1: हो, हो, हो.
0: कारण आपल्याला, मी म्हटलं की आकारामध्ये आलं की आपल्याला ते कळतं. तर शिवाच्या मंदिराच्या बाहेर हा नंदी बसलेला असतो, त्याचं दर्शन आपण घेतो पहिलं. बरोबर. म्हणजे आनंदी करतो मन. आपण कुठल्याही देवळामध्ये देवापाशी जातो तेव्हा चिंता, दुःख, विकृती, वासना या सगळ्या बाहेर ठेवायच्या आणि अत्यंत निरागसता ही जी आनंदाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती घ्यायची आणि मग आतमध्ये प्रवेश करायचा. मागच्या वेळेला सांगितलं की तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता तेव्हा आधी हातपाय धुता, पायऱ्या

0: करता, मग ती घंटा आहे त्याच्या खाली उभा राहून त्याची व्हायब्रेशन्स घेता, मग तुम्ही नंदीचं दर्शन घेता, हा त्याच्या दोन्ही शिंगांच्या मधून तुम्ही शिवपिंड बघता. प्रत्येक दर्शनाचं एक पॅरामीटर ठरलंय की कुठल्या देवाचं दर्शन कसं घ्यायचं. तर त्याच्यामध्ये शिवाचं दर्शन घेण्याच्या आधी तुमचं मन अतिशय निरागस आणि आनंदी स्थितीमध्ये असलं पाहिजे. आणि आनंदी मन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठलेही षडरिपू नाहीयेत, निरागस बालक भाव आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहून प्रत्येक गोष्टीमधलं शाश्वत सुख मिळवण्यासाठी ते कटिबद्ध आहे किंवा तसं प्रयत्नशील आहे, ही त्या सिम्बॉलची खासियत आहे. तर त्याच्या शिंगांमधून तुम्हाला पिंड दिसते, त्याचं दर्शन आपण घेतो. आणि त्याचा स्टान्स पण बघा, नंदीचा जो एक पाय तो असा दुमडलेला आहे आणि एक पाय सहज आहे. आपण हे पण बघितलं की हनुमानाचा एक पाय उभा असतो, गरुडाचा जसा असतो, गरुड जी देवता आहे विष्णूची, त्याचा पण एक पाय जसा दुमडलेला आहे आणि एक पाय गुडघ्यावरती मागे ठेवलेला आहे. तर एक पाय रिलॅक्स आहे आणि एक पाय तत्पर आहे. ही स्थिती आहे मनाची की रिलॅक्स पण आहे पण सावध पण आहे.
1: वा मस्तच.
0: तर तसा तो नंदी आहे आणि त्याला स्वतःतल्या बळाची, स्वतःच्या ताकदीची, स्वतःच्या अस्तित्वाची पूर्णत्वानी जाणीव आहे. तर त्या जाणीवे मधला तो स्टान्स आहे. तर तिथून आपण मंदिराच्या सभा मंडपात जातो, मनाचा वेग, भौतिक वेग कमी करून कासवाच्या गतीने शांतपणे सगळी इंद्रिय आतमध्ये संयमित करून,
1: हे कासवाचं मेन आहे ना,
0: इंद्रिय संयमन करून आपण मूळ परम तत्वापर्यंत जातो त्या शुद्ध भावामध्ये. म्हणून नंदीला महत्व आहे. तर शिव हा शाश्वत सुखावरती आरूढ आहे हे दर्शन मला त्यांनी तिथे दाखवलं. गौरी किंवा पार्वती त्यांच्या बाजूला बसलेली आहे. तर शिव आणि पार्वती हे दोघं एकमेकांच्या अनुरूप आहेत आणि त्यांच्यामुळेच हे विश्व चालू आहे. दोघांच्या एकत्रित असण्यामुळे हे सगळं विश्व चालू आहे. त्याच्यामध्ये त्या शक्तीचा म्हणजे त्या गौरीचा पार्वतीचा पण तेवढाच सहभाग आहे, किंबहुना जास्त आहे. शिव हे तत्व आहे, ते स्थिर आहे, पण बाकी सगळं जगत आहे ते गतिमान आहे आणि ते त्या शक्तीमुळे आहे. म्हणून शिव म्हटलं की पार्वती आलीच, नुसता शिव तिथे तुम्हाला कधी दिसणार नाही.
1: मला वाटतं दादा अगदी वेगळ्या प्रकारची प्रतिकात्मकता तुम्ही समजावून सांगितली आम्हाला. श्रोते हो, आज इथेच थांबूया. तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा, कारण कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही अशा गोष्टी आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। श्री रामकृष्ण सरदेसाई या नावाचे एक स्वामी भक्त मुंबईत राहत होते। त्यांच्या बायकोला क्षय झाला होता। नित्य स्वामींच्या मठात जाऊन समर्थ पादुकांच्या पाया पडणाऱ्या सरदेसाईंच्या कानावर अक्कलकोट निवासी स्वामींच्या अगाधलीला आल्या होत्या। ज्यांच्या पादुकांचं आपण नित्य दर्शन घेतो, त्या परमप्रिय स्वामींना प्रत्यक्ष भेटावं आणि आपली व्यथा मांडावी म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटाला गेले, स्वामींचं दर्शन घेतलं। रामकृष्ण सरदेसाई ह्यांना मूल नव्हतं म्हणून त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली, स्वामी मी क्षयी, मला मूल नाही, आपली कृपा झाली तर वंशाला दिवा मिळेल। स्वामींनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, मुंबईत परत गेल्यावर बोरीच्या झाडाची पूजा कर, तुला अग्निसारखा तेजस्वी मुलगा होईल। दोघेही मुंबईत परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बोरीच्या झाडाला कोणी प्रदक्षिणा घालत नाही, आता काय करावं हा त्यांच्या समोर प्रश्न पडला। कुणीतरी सांगितलं म्हणून बोरीऐवजी तिने पिंपळ वृक्षाला वर्षभर सातत्याने प्रदक्षिणा घातल्या, परंतु पुत्रप्राप्ती काही झाली नाही। रामकृष्ण बुवा नित्य स्वामी मठात पादुकांच्या दर्शनाला जात होते। तिथे त्यांनी ब्रह्मानंद नावाच्या सत्पुरुषापुढे हा विषय काढला आणि म्हणाले, श्री स्वामी समर्थांवर माझी नितांत श्रद्धा आहे, त्यांचे आशीर्वाद फळाला येतील याची मला निश्चित खात्री आहे। स्वामींनी सांगितलं होतं की बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घाल, माझी पत्नी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते। तेव्हा ब्रह्मानंद त्यांना म्हणाले, हा मठ जो आहे तो स्वामी सुतांनी स्थापन केलेला आहे। स्वामी सुतांना स्वामी समर्थांनी आपल्या पादुका देऊन मठाची स्थापना करायला सांगितलं होतं। समर्थ स्वामी सुतांना बोरीचं झाड म्हणतात, याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीने मठात येऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करायची, तुम्हाला स्वामींच्या बोलण्यातला गूढार्थ समजलाच नाही इतकंच। बाईंनी ह्या मठात रोज प्रदक्षिणा घालाव्यात, स्वामींची नित्य सेवा करावी, तुम्हाला निश्चित पुत्र प्राप्ती होईल। आश्चर्य म्हणजे रामकृष्ण बुवांच्या पत्नीने स्वामींची नित्य सेवा करायला सुरुवात केली आणि तिला दिवस गेले। रामकृष्ण बुवांनी तिला कोकणात माहेरी पाठवलं। बायको मुळात क्षयी, त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती, परंतु स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की ते प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीच्या जवळ आहेत। रामकृष्णांना आनंद झाला, तेजस्वी पुत्र झाल्याचं पत्र आलं, स्वामींची रामकृष्ण सरदेसाई यांच्यावर कृपा झाली होती।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपलं आयुष्य देवाच्या हातात आहे। देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही। देवाची पूजा म्हणजे त्याचं जे नाम आहे त्या नामाची पूजा, म्हणजेच अखंड नामस्मरण। एकदा का नामस्मरणाची गोडी लागली की देवाची गोडी लागते।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 8 ऑगस्ट. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्य पाळायला लागतातच. नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा ह्या सर्व राम करता म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत, त्या अर्थी रोग कायमच आहे असं म्हटलं पाहिजे. तरी आजपासून, ह्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना दृढ करा. कोणी आपल्याला बरं म्हटलं की तेवढ्यापुरतं बरं वाटतं, ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरं काही हवंसं वाटणार नाही ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेलं तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही. तो एक राम म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतंही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी. काही न करणारा हा खरा अडाणी होय. वासनेचं परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणं म्हणजे देहबुद्धी नष्ट होणं होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येईल हे शक्य नाही. त्याचं विषयाचं प्रेम रक्तात इतकं भिनलं आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचं प्रेम नष्ट होईल. खरोखर थोडा मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे. तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील. दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचं प्रेम नष्ट होईल. आणि देहावरचं प्रेम नष्ट झालं की संसारावरचंही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधनं जर कोणतं असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगलं त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे. नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचं नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या. अखंड नामस्मरणात राहा. किती समाधान राहील. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला राम

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

राजस्य योग मुद्रा।

मदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे

0: कभी वाल्मिका सारिका मान्यता नमस्कार माता सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय देवर्षि नारद भगवान की जय।
1: बुद्धिनाश हा माणसाच्या जीवनात सर्वनाश ओढवतो पण हे अचानक घडतं का? हा स्मृतिभ्रंश हा बुद्धिनाश हे कामाच्या आरी जाणं हे क्रोधाच्या आरी जाणं हे मोहाबरोबर वाद जाणं एकदम अचानक घडतं का? नारदाने फार गहन सूत्र 45 सांगितलेलं आहे, तरंगायता अपि मे संगा समुद्रायती। आधी काय असतं? फक्त विचारांची एक लाट असते, ती लाट जर त्या ठिकाणी आवरली नाही तर त्या लाटाचं कशात रूपांतर होत? समुद्रामध्ये रूपांतर होत। फार गहन असा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे। विकार जेव्हा सूक्ष्म दशेमध्ये असतो तेव्हा तो ठिणगी असतो, आपल्याला काय वाटतं? ठिणगीच आहे, इसेच काही नाहीये। पण माऊलीने म्हटलेलं आहे, देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिदला भला नव्हे तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा घात करी असे का विवेक दाता। विषय इतक्या सूक्ष्मपणे प्रवेश करतो की आपल्या ते लक्षात येत नाही। मग असे डॉक्टर साहेब दुपारी बोलताना म्हणाले की जड भरताचं उदाहरण दिलं जात, त्या हरणाबद्दल उगीच मनामध्ये आसक्ती निर्माण झाली आणि मन केव्हा कुठे कशी आसक्ती निर्माण करेल आणि त्याहीपेक्षा त्या आसक्तीला तत्वज्ञानाचा कसा मुलामध्ये येईल काही सांगता येत नाही। माझा डिसिजन बरोबर आहे, मी म्हणतो ते बरोबर आहे, मी करतो ते बरोबर आहे असा एकदम त्याला मुलामा दिला जातो। म्हणजे मुळात पहिल्यांदा तो तरंग असतो, पण तरंग असताना तो विकार लक्षात येत नाही कारण तो विकार शुगर कोटेड असतो। समर्थाने म्हटले, गळगिळता सुख वाटे ओढवणी घेता कसा फाटे का ते मृग बिचार या पटे चारा घेऊन पळता। उंदराच्या लक्षात येत नाही की फार दानशूर नाही मालक भज ठेवायला, त्याने पिंजऱ्यात भज ठेवलंय याचा अर्थ काहीतरी गडबड आहे। पण त्या भज्याच्या लोभानं तो आतमध्ये शिरतो, त्या मास्याला ती कणिक बरी वाटते आणि जिभेने त्या कणकीला तो सारखं खाण्याच्या रुटीने टोचत राहतो आणि मग गळामध्ये ती जीभ अडकून पडते। तसंच त्या हरीण त्या मृगाच्या आशेनं गवताच्या आशेने जात, त्याला माहिती नसतं की खाली जे दोर आहेत ते आपले पाय बांधण्यासाठी ठेवलेले आहेत, त्याला दोर दिसत नाही, त्याला फक्त गवत दिसत। घी देखा बडगा नाही देखा। आणि मग त्या क्षणमंगूर विषयाच्यासाठी पहिल्यांदा ते तरंग असतात। स्वामी विवेकानंदांनी एक पत्र मुलरबाईंना लिहिलेलं आहे, त्या पत्रात ते म्हणतात की विचारच माणसाचं शरीर तयार करतात। कशाला मन म्हणतात? स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, विचारांच्या अनिरुद्ध प्रवाहाला मन असं म्हणतात। मन म्हणजे नॉनस्टॉप थॉट्स, कंटिन्युअस आपले विचार चाललेले आहेत, दॅट इज एक्झिस्टन्स ऑफ आवर माइंड। सतत मन विचार करत आहे, हे विचार शरीर तयार करतो। जर हे विचार परमेश्वरासंबंधीचे असतील तर साधनेला अनुकूल असं शरीर ते विचार तयार करतील। हे मन जर सांसारिक विषयांना अनुकूल असेल आणि त्यासंबंधीचं चिंतन करत असेल तर ते शरीर संसाराला अनुकूल असं होऊन जातं। पण संसाराला अनुकूल असलेल्या शरीरामध्ये किती जन्म फिरत राहणार आहात? केव्हा तृप्ती होणार आहे? केव्हा शांती होणार आहे? मग तरंग असतानाच ते आवरलं पाहिजे। मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, पॉइंट ऑफ नो रिटर्न। पॉइंट ऑफ नो रिटर्न याचा अर्थ आता तिथून आता माघारी फिरणं शक्य नाही. आता त्या उडीत घ्यावी लागणार. क्रोधाचा पहिला विचार आपल्या लक्षात येतो. क्रोधाचा पहिला विचार जेव्हा लक्षात येतो तेव्हा तो कंट्रोल करणं शक्य असत. एकटा विचार नपुसक असतो. एकट्या विचारांचा तरंग निष्प्रभ असतो. त्याला बळ कशामुळे येतं? रिपीटेडली. एकटा विचार हा सेकंड काटा आहे. सेकंड काट्याविषयी घड्याळ थांबवलं तर 60 वेळा तो सेकंड काटा फिरतो आणि एक धक्का मिनिट काट्याला देतो. तो मिनिट काटा 60 वेळा फिरतो आणि एक धक्का तास काट्याला देतो. सेकंड काट्यालाच कंट्रोल केलं तर मनाचे श्लोक काय? मनाचे श्लोक हे विचाराच्या स्तरावरतीच नियमन आहे. मना अल्पसंकल्प तोही नसावा, मना सत्य संकल्प चित्ती वसावा, जनी जल्प विकल्प तोही तदावा, रमाकांत एकांत काळी भजावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना मित्य संकल्प सोडून द्यावा, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मित्य ते मित्य सोडून द्यावे, न बोले मना राग विवीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही, सुखाची घडी लोटता सुख आहे, अहंता तुझी तूच शोधून पाहे. किती मनाचे श्लोक म्हणजे विचारांच्या स्तरावरतीच मनाचा कंट्रोल आहे. पुढे ते डेव्हलप झालं की तरंगात कशात रूपांतर होत? समुद्रामध्ये रूपांतर होत. दोस्तावेस्की म्हणून एक फार मोठा मानसशास्त्रज्ञ कथाकार होता, रशियन. त्याला नोबेल पुरस्कार होता त्याच्या कथांबद्दल. ह्या दोस्तावेस्कीने एक कथा लिहिलेली आहे. त्या कथेमध्ये एक अशी सावकार बाई असते. ती महादुष्ट असते, अत्यंत क्रूर असते. पैसा आहे तिचं सर्वस्व असत. माणूस म्हणजे तिच्या दृष्टीने एकच चित. पैसा जास्त महत्वाचा आहे. तिच्याकडे भाड्यानं एक कॉलेजचा मुलगा राहत असतो. तो वरच्या मजल्यावर राहत असे. अधून अजून तो असा गॅलरीत फेऱ्या मारायला आला की तो पाहायचा की खाली ती सावकार बाई बसली अंगणामध्ये. तिची ती खुर्ची होती, त्या खुर्चीवरती आलिशान खुर्चीवर बसलेली असायची. आणि मग शेतकरी गायव्या करायचे. ते शेतकऱ्यांकडनं दागिने गहाण ठेवत असे, जमिनी गहाण ठेवत असे, त्यांना कर्ज देत असे. 10,000 कर्ज दिलं तर 25,000 जमीन गहाण ठेवून घ्यायची. 25,000 कर्ज दिलं तर 50,000 दागिने घरात ठेवून घ्यायचे. आणि त्या माणसाने हप्ता दिला नाही की ते सगळे दागिने गडप करून टाकायचे. तो म्हणजे गायाव्या करायचा, पदर पसरायचा, हातापाया पडायचा. तिला दयाने पादर फुटायचा नाही. आणि हे सगळं दृश्य तो वर्तून पाहायचा आणि त्याच्या मनात सतत विचारायचा, ह्या बाईच्या छातीत कोणी सुरा उचलून मारत का नाही हिला? हे का लोक असे सहन करतात? या लोकांना, ह्या बाईला कोणी मारून का टाकत नाही? कंटिन्युअस त्याच्या मनात हा विचार येत राहायचा. तरंगात हळूहळू कुठे वाट चालली होती? सागराकडे. या बाईला कोणी मारून का टाकत नाही? हिच्या छातीत कोणी सुरा का घुसत नाही? असा सारखा तो विचार करायचा. ह्या विचारात त्याचे 7-8 महिने निघून गेले. वडिलांचं पत्र आलं की मी थोडा आजारी आहे, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे, थोडे दवाखान्याचे पैसे खूप द्यावे लागणार आहेत, तुला 2 महिने मी काही पैसे पाठवणार नाही. त्या बाईंना तू सांग की घराचं भाडं एकदम 3 महिन्यात मी 2 महिन्यांनी देईन. त्याने ते पत्र वाचलं. त्या बाईला त्याने सांगितलं की मला वडील काही पैसे पाठवणार नाहीत, वडील आजारी आहेत, 2 महिने मी काही भाडं देणार नाही, पण तुम्हाला मी एकदम 3 महिन्याचं भाडं 2 महिन्याने देईन. ती बाई म्हणजे मला बाकी काही माहिती नाही, 8 दिवसाच्या आत माझं भाडं नाही आलं, तुझं सामान मी रस्त्यावर फेकून देईन. तो मुलगा तिथून बाहेर पडला. त्याने सुरा विकत घेतला, आला, तिच्या छातीत खुपसला आणि पोलीस स्टेशनला आला. म्हटलं मी त्या बाईला मारलेलं आहे, काय मला शिक्षा करायची ती करा. पण हे केव्हा निर्माण झालं? स्वामीजी म्हणतात विचार शरीर तयार करत. पुन्हा पुन्हा विचार करून करून ते विचार बॉडी फॉर्म करत. मुळातला विचार काय होता? तरंग होता. पण त्या तरंगांचं गॅदरिंग झालं असे अनेक तरंग एकत्रित आले आणि त्या तरंगाने शरीर तयार झालं. मग सतत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विचार करून तुकाराम महाराज नावाचं शरीर तयार झालं. सतत भगवंताच्या प्रेमाचा विचार करून ज्ञानेश्वर नावाचं शरीर तयार झालं. सतत रामाच्या भक्तीचं चिंतन करून करून रामदास नावाचं शरीर तयार झालं. सतत मस्तीमध्ये आणि विकारामध्ये राहून कंस दुर्योधन दुःशासन रावण ही शरीर तयार झाली. मनुष्य जसा विचार करेल तसा त्याला आकार प्राप्त होतो. म्हणून चांगले विचार करा चांगले व्हा, वाईट विचार करा वाईट व्हा. किती साधं आणि सोपं गणित आहे बरं. हे नुसतं साधं सोपं गणित नाही, ह्या सगळ्यांनी आता अनुभव घेतलेला आहे की चांगलं व्हायचं आहे ना मग चांगले विचार करा. निरोगी राहायचं आहे निरोगी विचार करा. सारखं आजाराचा जर विचार करत राहिला तर निरोगी कसं होणार. तसं या ठिकाणी त्याचा तरंग असतो, त्या तरंगाच्या त्याला आवरा, नाही तर मग पॉइंट ऑफ नो रिटर्न, मग तिथून माघारी फिरता येत नाही. तेव्हा मुलगा सारखा त्या बाईच्या कुणाचा विचार करत राहिला, तो विचार डेव्हलप होत गेला म्हणजे त्याच्यावरती प्रसंग आला तेव्हा त्या विचारानं कृतीचं रूप धारण केलं आणि त्या बाईला संपवून टाकलं आणि तो त्या अडचणीमध्ये आला. शेवटी त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं. तसं या ठिकाणी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ईर्ष्या द्वेष या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये कशा कशा डेव्हलप होत चाललेल्या आहेत हे साधकाला आधी कळू शकत. तो बरोबर त्यांना वेळीच कंट्रोल करू शकतो. त्याच्या विपरीत विचारानं त्याचं कॅन्सलेशन करू शकतो. क्रोधाचा विचार आला तर प्रेमाचा विचार करा आणि तो कॅन्सल करून टाका. कामविकाराचा विचार आला तो पवित्र विचार मध्ये मनामध्ये आणा, तो कॅन्सल करून टाका. द्वेषाचा विचार आला तर सख्याचा विचार मनामध्ये आला आणि तो कॅन्सल करून टाका. म्हणजे त्याच्या विपरीत विचार आणून आपल्याला आधीचा वाईट विचार कॅन्सल करता येतो की नाही नाही मी त्याला मारणार नाही, माझ्या मनाची चुकून येऊन गेलेले आहे, मग त्याची पुढची पायरी म्हणजे जाऊन त्याची क्षमा मागणं. किंवा बिलसरने केलं त्यांच्या आनंद साधना पुस्तकामध्ये आत्मचरित्रात त्यांनी दिलंय, जेव्हा ते साधन मार्गाला लागले तेव्हा ज्या ज्या लोकांशी त्यांचं भांडण होतं, ज्या ज्या लोकांशी त्यांचे मतभेद होते त्या सगळ्यांच्या घरी ते गेले आणि त्या सगळ्यांची त्यांनी क्षमा मागितली की आजपर्यंत मी तुमच्याशी उगीच भांडण केलं उगीच वाद घेतला पण मी आता या परमार्थ मार्गाला लागलोय, आता मला कोणी शत्रू असून चालणार नाही, तर मी जे काही पूर्वी तुमच्या बाबतीत चुकलो असेल त्याच्यावर मला क्षमा करा. जीवनच बदलून गेलं म्हणजे त्याचं कॅन्सलेशन शक्य आहे. किती दिवस शत्रुत्व मनात ठेवणार आहात, किती दिवस देव सारखा डेव्हलप करत राहणार आहात आणि या सगळ्यामुळे कोणाचं अंतःकरण दुश्चित्त होत, कोणाचं अंतःकरण कचरापेटी होत. ज्याचा आपण द्वेष करतो ना तो मस्त आनंदात राहत असतो, आपलं चित्त कारण नसताना दूषित होत. ज्याच्याबद्दल आपण चिडचिड करत असतो तो मस्त मजेमध्ये हॉटेलमध्ये आईस्क्रीम खात असतो, आपणही तो उगीच चिडचिड करत असतो त्याच्याबद्दल, त्याला त्याचं काहीच नसतं. कोणाचं चित्त विचलित झालं, कोणाचं अंतःकरण उकिरडा झालं, मग त्या तरंगाला सागर होऊ द्यायचा नाही. विषय वेगवेगळे बहाणे करतात आणि त्या माणसाला वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण हा जो बहाना आहे हे निमित्त आहे ते ताबडतोब ओळखलं पाहिजे. मुले कुठं राहा, चंचू प्रवेश मुसळ प्रवेश, पहिल्या क्षणाला सावध राहिलं पाहिजे म्हणजे त्या माणसाला कुठलाही धोका नाही. विवेकानंदांची अशी कथा सांगतात की विवेकानंद SYBAला होते, 19-20 वर्षाचे होते. आई वडिलांना ते रामकुठांकडे जातात सारखे ध्यान बिन करत बसतात हे मान्य नव्हतं. मग आई वडिलांना चुकवण्यासाठी ते म्हणायची घरात माझा काही अभ्यास होत नाही, सारखी माणसं येतात जातात मला डिस्टर्ब होतं, मी आजीच्या खोलीवर अभ्यास करत आहे. आणि आजीची खोली जिथं होती त्याची किल्ली यांच्याकडे असायची, ते जायचे आजीची खोली उघडायचे, पुस्तक नावाला बरोबर न्यायचे, तिथं तंबोरा ठेवलेला होता चटई असायचे, मग तंबोरा घेऊन बसायचे आणि देवाचे भजन म्हणायचे. दोन तीन भजनं झाली की त्यांची भावसमाधी लागायची. म्हणून 2-2.5 तास त्या भावसमाधीमध्ये राहायचे आणि मग पुन्हा घरी यायची. अभ्यास छान झाला, कुठला अभ्यास, आध्यात्मिक अभ्यास. असं त्यांचं चालू होतं. त्याच खोलीच्या समोर वरच्या मजल्यावरती एक तरुण मुलगी राहत होती, ती बालविधवा होती. पण त्या काळामध्ये विद्वांच्या पुनर्विवाहाची मोहीम कलकत्त्यातल्या अनेक समाज सुधारकांनी घेतली होती. अरे दयानंद सरस्वतींपासून तर केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर या सगळ्या लोकांनी विद्वांचे पुनर्विवाह घडवून आणलेले होते. त्या मुलीला खात्री होती की आपण या मुलाशी लग्न करू, आपल्याला हा मुलगा मिळू शकेल. ती मुलगी सुद्धा दिवसा अतिशय सुंदर होती, देखणी होती. त्यावेळी तिला वाटलं आपण याला नक्की केव्हा तरी या जाळ्यामध्ये आपण ओढू आणि आपलं सौंदर्य पण आपल्याला पसंत करेल. एक दिवस तिने धाडस करायचं ठरवलं. नरेंद्रदास नेहमीप्रमाणे आले, तंबोरा काढला, भजन गायला सुरुवात केली. तेवढ्यात ती मुलगी आली पण अगदी त्यांच्या समोर अशी पालथी मांडी घालून बसली. विवेकानंदांनी त्या मुलीला विचारलं आपण का आलात. त्या मुलीने सांगितलं आपलं गाणं मला खूप आवडतं म्हणून मी ते ऐकायला आलेली. विवेकानंद म्हणाले मी गाणं बंद केलंय आपण जाऊ शकता. ती मुलगी निघून गेली, तिला एकदम ओशाळ्यासारखं झालं. पुढे विवेकानंदाने काय करावं, तंबोरा, चटई, पुस्तक, जे काही किरकोळ एक दोन वस्तू देतात ते त्या सगळ्या बाहेर काढल्या, घराला कुलूप लावलं, घरमालकाला किल्ली दिली आणि घरमालकाला सांगितलं आम्ही ही जागा सोडलेली आहे, आता आमच्यापैकी कोणीही इथं कधीही येणार नाही. मुले कुठे राहा, पुढे ते डेव्हलप होऊ दिलं नाही. अमेरिकेत जेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावरती होते तेव्हा अमेरिकेतल्या 25 ते 30 मुलींची विवेकानंदांना पत्र आलेली होती. 25 ते 30 मुलींची पत्र. त्या पत्रात त्यांनी विवेकानंदांना लिहिलं होतं माझी इस्टेट कोट्यवधी डॉलर आहे, तुला भारतात परत जाण्याची गरज नाही, तू फक्त माझ्याशी लग्न कर, मी तुला अमेरिकेत कायम राहता येईल, तू नोकरी करायची गरज नाही, तू व्याख्यानात देत राहा, माझे पैसे संपवत राहा, पण माझ्याशी लग्न कर. आणि त्यात त्या मुलीने लिहिलं होतं की ख्रिश्चन धर्मामध्ये रेव्हरंड लग्न झालेले असतात, मग तू असं एकटा का राहतो, तू आमच्याशी लग्न कर, आमच्या सगळ्या संपत्तीचा तू मालक होशील. स्वामीजींनी ते पत्र वाचावं आणि फाडून फेकून द्यावं. कोण मुलगी आहे, तिचा पत्ता काय आहे, कॉन्टॅक्ट ठेवू, देणगी तरी मागता येईल, नाही लग्न निदान देणगी मिळाल ते बघूयात, आपल्या रामकृष्ण मठाला उपयोग होईल. वाचायचं आणि फाडून फेकून द्यायचं. कुठली मुलगी, कॉन्टॅक्ट सुद्धा ठेवला नाही. मुले कुठा राहा, तो तरंग जेव्हा असतो तो तरंग असताना तो सावरला गेला तर तो सावरला जातो. एकदा त्याची सुनामी लाट तयार झाली की ती काय उलथापालथ करू शकते त्या माणसाच्या जीवनात ते आपण पाहतो. पहिल्याच वाल्मिकीने विश्वामित्राने जर मेनकेला सांगितलं असतं की माझ्या सेवेची तू काही काळजी करू नको, आय एम ओके, यू कॅन गो, 10 वर्ष तिची सेवा स्वीकारली. 10 वर्ष मेनका राहिलेली आहे तिथे, 10 वर्ष विश्वामित्र जप करतायत, 10 वर्ष मेनका त्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहते, त्यांचे कपडे धुते, त्यांचं अंथरून पांघरून पाहते. आणि जेव्हा 10 वर्ष सेवा घेतली तेव्हा मिंदे पण आलं आणि एक दिवस पतन झालं. म्हणजे तरंग कोणी वाढवले, जसं विवेकानंदांनी पहिल्या फटक्यात ते सगळं नाकारलं तसं जर पहिल्या फटक्यातच मेनकाला सांगितलं असतं की माझ्या मधुकरीची तू काळजी करू नको, माझा मी समर्थ आहे, तू गेलीस तरी चालेल, सगळे विषय नमले असते. पण हळूहळू त्या तरंगाचं त्यात लाटा वाढू दिल्या, त्याचं समुद्रात रूपांतरण होऊ दिलं आणि त्याची सुनामी लाट झाली आणि मग विश्वामित्रांची उलथापालथ झाली. म्हणून या ठिकाणी तरंग सेकंड काटाच कंट्रोल करा. तो सूक्ष्म असताना वासनेने इंद्रियात प्रवेश करण्यापूर्वीच त्या वासनेला इंद्रियापाशी फार थारा देता कामा नाहीये. पुढे सेचळेस या सूत्रापासून जो मनुष्य अशा प्रकारे तरंगत अडवतो तो समुद्रात सुद्धा तरंगू शकतो. तो पहिला तरंग अडवतो, कस्तरती कस्तरती माया या संघात त्यजती यो महानुभावम सेवते निर्ममो भवती. पुढची आणखी साधनं भक्तीची, परमप्रेम निर्माण होण्याची, जी नारदाने सांगितलेली आहेत त्याचं चिंतन उद्याच्याला आपण बघू. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रत्नमन.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00। श्रोते हो, ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

श्रोतेहो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण 6:30 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि 11:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना। संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनोबोधाचा आपण विचार करतो आहोत. आज आपण मनोबोधातला 26वा श्लोक घेतो आहोत. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, देहे रक्षणा कारणे यत्न केला. सबंध जीवनभर आपण जर काही करत असलो तर देहाचं रक्षण करत असतो, कारण देह हा शाश्वत नाही, केव्हाही जाणार आहे. अगदी गर्भावस्थेत देखील त्याला मृत्यू संभवतो, त्यामुळे तेव्हापासून ते शेवटपर्यंत त्या देहाला आपण नाना प्रकाराने सांभाळत असतो. त्यामुळे मनुष्याला सारखी ही देहाची चिंता आहे, भय आहे, अनेक प्रकारचं भय आहे, विशेषतः मृत्यूचं भय आहे. आणि ते म्हणतात, देह रक्षण करण्यासाठी आपण जन्मभर यत्न केला, पण कितीही जरी यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला. तरी शेवटी हा पंचमहाभूतात्मक देह आहे, तो त्या काळाचं भक्ष आहे. यमराज केव्हाही येणार आणि त्याला घेऊन जाणार. म्हणूनच त्यावेळेला लक्षात ठेवायचं असतं, आणि त्यावेळेला लक्षात राहण्यासाठी आधीपासून लक्षात ठेवायचं असतं की देह हे काळाचं भक्ष असल्यामुळे ते केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे. मग ते जर जाणार आहे तर शाश्वत काय आहे? मग ते संतांच्या कृपेनं सद्गुरूंच्या भेटीनं आपल्याला असं कळतं की आत्मा हा एकच आहे की जो शाश्वत आहे, ज्याला मृत्यू नाही, तो अमर आहे. हा विचार फार लहान वयापासून मनात सारखा बिंबवत जर गेलो, कारण मृत्यू केव्हा येणार आपण सांगू शकत नाही, कोणत्या वेळात कोणत्या क्षणी येईल नेम नाही, तर तोपर्यंत हा बोध पक्का ठसला पाहिजे की देह रक्षणासाठी कितीही जरी प्रयत्न केला तरी तो एक दिवस जाणार आहे. म्हणून शेवटची जी त्यांची ओळ आहे की पुढे अंतरी सोडी चिंता भावाची, या दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत, की देह रक्षण त्याची एक चिंता माणसाला आहे आणि भवसागराची चिंता आहे, या संसारातून पार कसं पडायचं याची एक चिंता पडलेली आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीची ही चिंता दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे, जे पहिल्या दोन ओळीमध्ये देह रक्षणासाठी काय करायचं ते सांगितलं, शेवटच्या चरणामध्ये सोडी चिंता भवाची, ह्या भवसागरातून कसं पार होणार याची चिंता तुला अखंड लागलेली आहे. या दोन्ही गोष्टी, या दोन्ही चिंता तुला जर का दूर करायची असतील तर करी रे मना भक्ती या राघवाची. या राघवाची तू भक्ती कर, म्हणजे काय अडचण आहे, कशाची काळजी आहे हेही सांगितलं, आणि ती काळजी दूर व्हायला काय करायला पाहिजे हेही या श्लोकात सांगितलं. करी रे मना भक्ती या राघवाची. मग या राघवाची भक्ती केल्याने देहाला मृत्यू येणार नाही का? असं नाही, तो येणारच आहे. पण आत्ता जोपर्यंत बोध झाला नाही, आत्मबोध झाला नाही, नेमकं काय हे विश्वाचं चक्र आहे, त्याच्यात परमेश्वराची भूमिका काय, जीवाची भूमिका काय, या सगळ्या गोष्टीचं ग्रहण नीट होत नाही, तोपर्यंत भीती आहे. आणि हे एकदा ग्रहण झालं की लक्षात येतं, देह हा केव्हाही जाणारच आहे. मग काय मिळवायचं आहे आपल्याला? राघवाची भक्ती केलं असता, राघवाची प्राप्ती मिळवणे होण्यासाठी आपण प्रयत्न केला असता, या दोन्ही भीती नाहीशा होतील. म्हणजे देह जाणार ही भीती कमी होईल, आणि भवसागरातून पलीकडे कसा जाणार ही जी भीती असते हेही जाईल. म्हणून त्यासाठी करी रे मना भक्ती या राघवाची. भक्ती हा शब्द तिथं वापरलेला आहे आणि राघवाची भक्ती करायला सांगितलेली आहे. राघव ह्याचा अर्थसुद्धा भगवंत. मग तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा, काही म्हणा, परंतु भगवंताची भक्ती कर. भक्ती हा शब्द आपण सगळ्या ठिकाणी वापरतो, पण भक्त किंवा भक्ती ह्याला फार खोल अर्थ आहे. खऱ्या अर्थाने जर आपण राघवाची भक्ती करू लागलो तर ह्या दोन भीती आपल्या नाहीशा होतील. म्हणून आपला आपणच परीक्षा करून घ्यायची की आपल्याला भीती किती वाटते. जोर भीती वाटते तोवर आपण राघवाचे भक्त नाही. आणि ही भीती जर हळूहळू कमी व्हायला लागली आणि आपण कोणत्याही क्षणाला तयार असू, बोलावं आलं ना चाललंय, भीती वाटण्याचं काही कारणच नाही. पण हे होण्या भावण्यासाठी आपण जी आसक्ती संसारात ठेवलेली आहे, देहासंबंधीची आसक्ती ठेवलेली आहे, मी देह म्हणतो आहे आणि देहाला लागलेले सगळे माझे असं म्हणतो आहे, हे मी माझं आणि मला गेल्याशिवाय ही भीती जाणार नाही. पण हे जाण्यासाठीच इकडली ओढ कमी झाली पाहिजे आणि राघवाच्या पदी आपण भक्तिभावाने स्थिर झालं पाहिजे. असं जर झालं तरच हे होणे शक्य आहे. म्हणून ह्याच्यात त्यांनी पुन्हा म्हटलं जाय की देहे रक्षणा कारणे यत्न केला, पुष्कळ यत्न केलेला आहे, परी शेवटी काळ घेऊन गेला. कारण मृत्यू आला की त्या जीवाचं त्या जन्मातलं काम संपलं. पुन्हा आता तो पूर्ण झाला नसेल तर पुन्हा पुढच्या जन्मात येऊन पुन्हा हेच करत राहायचं आहे. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोड चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो भक्ती सुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे।
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात। नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
3: श्रोते हो नमस्कार। अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंद दादा आलेलेच आहेत। दादा नमस्कार।
4: नमस्कार
3: दादा।
4: हां,
3: गेल्या भागात आपण दर्शनाबद्दल बोललो
4: हो,
3: आणि त्याच्या अलीकडच्या भागात तुम्ही आम्हाला शिवाचं दर्शन कसं झालं तुम्हाला त्याबद्दल सांगितलं
4: हो।
3: मग बोलता बोलता तुम्ही मला म्हणालात की अजून एकदा मला शिवाचं दर्शन झालं होतं, तर तो अनुभव काय होता हे सुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल।
4: मला अनेक वेळेला शिवाचं दर्शन झालेलं आहे।
3: बर,
4: अनेक प्रसंग त्याच्यामधले सांगता येतील।
3: हा हा हा।
4: आणि प्रत्येक वेळेला काहीतरी ज्ञान किंवा ज्याला आपण स्पंदन शक्ती म्हणतो ती त्या दर्शनातनं मला मिळालेली आहे। त्यातलं एक जे दर्शन झालं ते मागच्या वेळेला सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा शिवाचं जे कैलासावरती दर्शन झालं त्यावेळेला एका अगदी छोट्या पीक वरती त्या पर्वताच्या मी झोपलेलो होतो आणि शिव आले आणि त्यांनी दर्शन दिलं आणि तो प्रसंग सांगितला। पुढच्या वेळेला जेव्हा दर्शन झालं तेव्हा प्रचंड मोठं मैदान होतं त्याच पर्वतावरचं, हा, पण बर्फाच्छादित होतं आणि छोटी छोटी हिरवी झाडं आजूबाजूला उगवलेली दिसत होती। तर असं साधनेमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेला एका छोट्या दगडाच्या वरती, जे दगड म्हणजे ज्याला आपण स्फटिक म्हणतो, स्फटिकाच्या दगडावरती शिव पार्वती बसलेले दिसले। त्यांच्या बाजूला नंदी बसलेला दिसला आणि सगळे शिवगण त्यांचे जे होते ते समोर आहेत असं ते संपूर्ण दृश्य मला दिसत होतं। तर ना शिवाचा माझ्या मनामध्ये त्यावेळेला काही जप चालू होता किंवा काही एखादी गोष्ट माझ्या मनामध्ये चालू होती किंवा शिवानी मला दर्शन द्यावं अशी कुठली मनामध्ये इच्छा नव्हती, पण त्यांची कृपा की त्यांनी त्या दर्शनातून मला दाखवलं की जे सिम्बॉलिक आपण सांगतो नाथांच्या, तुम्हाला माहिती आहे ज्ञानाच्या पद्धती वेगळ्या आहेत इतरांपेक्षा, तर प्रत्येक गोष्टीला स्वतःचा एक ज्ञानाचा आणि स्पंदनांचा जो भाग आहे त्याला मूर्त स्वरूपामध्ये दाखवल्यानंतर आपल्याला ती गोष्ट कळते काय आहे। कारण आपण मूर्त स्वरूपामध्ये या जगामध्ये वावरत असतो, तर आपल्याला समोरची गोष्ट सुद्धा मूर्त स्वरूपात म्हणजे आकाराच्या मध्ये असेल, रंग रूप ज्या पाच गोष्टी आहेत त्या गोष्टी असलेला आकार जर तिथे असेल तर ती जी माहिती आहे तो जो डेटा ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला पटकन समजू शकतो। प्रत्येक गोष्ट जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, ऐकू येते कानांनी, जिभेनी आपण त्याची चव घेतो, त्वचेनी आपण त्याचा स्पर्श करतो, तर या पाच ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण त्या ज्या गोष्टी फील करतो त्या फील करायला त्याला काहीतरी आकार रंग रूप रस हे असतं म्हणून आपण त्याला फील करतो। आणि त्याच्या पलीकडे असलेली त्याची जी शब्दात न मांडता येणारी रसना किंवा ती जी माहिती आहे त्याला आपण डेटा असं म्हटलेलं आहे। सरफेस आणि त्याच्या आतमध्ये डेटा, म्हणजे आपण मोदक जर घेतला तर मोदकाचं बाहेरचं कव्हर आणि त्याच्या आतमध्ये असलेलं त्याचं सारण,
3: पारी आणि आतलं खोबरं, गुळ खोबरं,
4: पारी आणि आतलं गुळ खोबऱ्याचं सारण, तसं तो जो डेटा आहे तो म्हणजे आतलं गुळ खोबऱ्याचं सारण आहे। आणि शरीराचा बाह्य आकार किंवा कुठल्याही वस्तूचा आकार हे त्या मोदकाच्या बाहेरच्या पारीसारखं आहे। तर आपल्याला मोदकाचा आकार बघून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि पहिल्यांदा जेव्हा खात असतो तेव्हा पहिला आकार आणि त्याचं एकंदरीत रंग रूप बघून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्याच्या आतला जो रस आहे त्याची चव आहे ती जर आवडली तर आपल्याला मोदक हा आनंद देणारी गोष्ट आहे असं आपल्याकडे डेटामध्ये रजिस्टर होतं। आणि जेव्हा केव्हा आपण तो मोदक परत कधीतरी बघू तेव्हा आपल्याला त्या डेटामधनं ती माहिती पटकन डोळ्यासमोर येते, समजते आणि आपण त्याचा रसास्वाद घेतो। तसं शक्तीच्या बाबतीमध्ये, दर्शनाच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे की शिव म्हटल्यानंतर आकारामध्ये रंगरूपामध्ये जे दर्शन दिलेलं आहे त्याच्या आतमधली जी चैतन्य स्वरूपाची परमतत्वाची शक्तीची जी जाणीव आहे ती आपल्याला आठवते. म्हणून मंदिराच्या मध्ये सुद्धा मागच्या एपिसोडमध्ये जसा उल्लेख केला होता की मंदिर आणि त्याच्या गाभाऱ्यामध्ये असलेली मूर्ती ही सिम्बॉलिकली का दाखवलं गेलं, तर आता जे उदाहरण दिलं तसं की बाह्य गोष्टीवरून आपल्याला आतल्या चैतन्याची जाणीव व्हावी, तर मूर्ती हा मोदक आहे आणि त्याच्या आतलं चैतन्य म्हणजे ते मोदकाच्या आतलं सारण आहे, तर आपल्याला चैतन्यावरती फोकस करायचं आहे. दर्शन आपल्याला बाह्य रूपाचं झालं तरी आतलं चैतन्य काय ज्ञान देतंय, काय शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवते याची जाणीव मला या सगळ्या दर्शनातनं झाली. मला शिवाचं दर्शन, शिवपार्वतीचं दर्शन झालेलं आहे, अनेक वेळा शंकर महाराज, गजानन महाराज, स्वामींचं दर्शन झालेलं आहे, अनेक संतांचं, ऋषीमुनींचं, देवी देवतांचं दर्शन वेळोवेळी झालेलं आहे, पण शिवाचं दर्शन जे आहे ते वैराग्याचं ज्ञान किंवा त्याची स्पंदन आपल्या आतमध्ये जागृत करतात. शिव म्हटला की वैराग्याचं सारण किंवा ती स्पंदनं त्याच्या आतमधली आहेत. आपल्याला जे सिम्बॉलिक दाखवलं जातं की विष्णू हा स्थितीचा चालक आहे, हो ना, पालन पोषण भरण पोषण सगळे भोग उपभोग याचा चालक पालक आहे, आणि शिव हा वैराग्याचा आणि मुक्ती किंवा मोक्षाचा चालक पालक आहे. तर प्रत्येक मूर्तीकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या आतलं दर्शन, त्याच्या गुणांचं, स्पंदनांचं, त्याच्या अस्तित्वाचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे. तर मला हे जे दर्शन झालं ते मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की शिव पार्वती बसलेत, आपल्याला सिरियलमध्ये सिनेमामध्ये जसं दाखवतात तर तसं ते दर्शन नव्हतं. तर एका बर्फाच्छादित मैदानाच्या मध्यामध्ये एका स्फटिकाच्या दगडावरती बसलेले हे दोघं जण, त्या स्फटिकातून आतून प्रकाश बाहेर येतोय आणि शिव पार्वतीच्या शेजारी मोकळ्या जागेमध्ये नंदी बसलेला आहे शांतपणे आणि शिवगण जे आहेत ते बसलेले आहेत, असं मला ते दर्शन झालं. आणि त्या दर्शनाचा पुढे काय नेमका अर्थ होता तो पण मी सांगतो.
3: दादा, शिवाबरोबर नेहमी नंदी असतात,
4: हो,
3: तर त्या नंदीचा पण काही वेगळा अर्थ आहे का?
4: शिवाच्या बरोबर नंदी, त्रिशूल,
3: डमरू,
4: ते भस्म लावलेलं, हो की नाही, असा त्याचा संपूर्ण वेश आणि त्याच्या बरोबर जे शिवगण आहेत जे सगळे काही आपल्याला दिसतात त्यातला नंदी हा जो भाग आहे किंवा शेजारी गौरी किंवा पार्वती बसलेली आहे, या सगळ्या सिम्बॉल्सना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मला दर्शन त्यांनी काय दिलं आणि त्याच्यातून त्यांना नेमकं काय सांगायचं होतं ते पण कळेल. तर नंदी हा शब्द जर आपण बघितला तर आपल्याला नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये मी खूप आनंदी आहे असं म्हणतो, ओके ना. नाथांच्या व्याख्येमध्ये आई हा शब्द जो आहे त्याची त्यांनी फोड पूर्वी सांगितली, आ म्हणजे परिपूर्ण आणि ई म्हणजे शक्ती. तर परिपूर्ण शक्ती म्हणजे आई, काय सुंदर व्याख्या आहे बघा.
3: छान
4: तशी ती वडिलांना पित्याला नाही, पिता म्हणजे पालन पोषण करणार या अर्थाने, पण परिपूर्ण शक्ती की जी समृद्ध सशक्त आहे, कारण ममत्व हे तिला मिळालेलं एक वरदान आहे जे देवांच्याकडे पण नाहीये. तर ते ममत्व घेऊन ती स्त्री परिपूर्ण होते, म्हणजे आई पण तिचं जे आहे ते परिपूर्ण शक्तीचं प्रतीक आहे. तर कुठलीही स्त्री ही मुलाला जन्म देवो न देवो ती ममत्वानी भारलेली आणि भरलेली असतेच, त्यामुळे ती आई या संज्ञेला प्राप्त झालेलीच असते, फक्त त्याची तिला जाणीव होते किंवा नाही त्यानुसार तिचं देवित्व म्हणजे दैवत्व, ओके, दैवत्व पुढे सिद्ध होत असत. तर आनंदी म्हणजे परिपूर्ण, नंद म्हणजे स्थिती, ओके, ज्याला आपण स्थितप्रज्ञ ही स्थिती आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण दुःखी नसतो, सुखी नसतो, तर आनंदी असतो. आपल्याला जगामध्ये वावरताना सुखाच्या बरोबर दुःखाला तोंड द्यावं लागतं, प्रचंड वाईट स्थितीतून जायला लागतं आणि या सगळ्याचा मनावर परिणाम होतो, आणि ती स्थिती म्हणजे जी वाईट स्थिती आहे ती संपून गेल्यानंतर सुद्धा मनावरचा परिणाम जाता जात नाही, तर सगळा भाग मनाशी संबंधित आहे. तर ते मन कुठल्याही स्थितीमध्ये आनंदी राहणं म्हणजे शिवाचं वाहन आहे ते आपल्या मनावरती आरूढ झालेलं आहे. शिव नंदीवरती आरूढ झालेला आहे म्हणजे शाश्वत सुखावरती आरूढ झालेला आहे. सुखानी किंवा दुःखानी शिव हलत नाही, तो स्थिर आहे, स्थितप्रज्ञ आहे. तर हा सिम्बॉल आहे की शिवाचं वाहन काय, नंदी. नंदी म्हणजे काय, ते शाश्वत सुख जे कशानेही दोलायमान होत नाही असा तो शिव आहे. तर तो मला तिथे शेजारी बसलेला दिसला.
3: पण मग तो वृषभ या रूपात काय आहे?
4: हा, कारण की वृषभ म्हणजे बैल. बैल हा अत्यंत कामसू आहे.
5: हो.
4: तो एकदा कामाला लागला की थांबत नाही. आणि एकदा काम झालं बसला की शांतपणे बसतो. तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो. स्थित प्रज्ञासारखा असतो. दिलेलं खातो, काबाड कष्ट करतो, आनंदी असतो. तो स्वतःच्या आनंदामध्ये मशगूल असतो. बाकीच्या प्राण्यांमध्ये आणि वृषभ म्हणजे बैलामध्ये हा फरक आहे, तुम्ही नीट बघितला तर. आणि गाय आणि बैल ही जोडी आहे ना.
5: हो.
4: तर तुम्ही बैलाचे डोळे किंवा त्याचं एकंदरीत रूप पण बघा, अत्यंत सुंदर असतं की त्याच्याकडे बघून सुद्धा आनंद वाटतो. तर हा जो त्या प्राण्यामधला, त्या जीवामधला जो त्याचा गुणाचा भाग आहे, तो सिम्बॉलिकली शिवाच्या वाहनामध्ये टाकला. ओके. बलदंड म्हणजे बलिष्ठ, पण तरी दिसायला अत्यंत सुंदर आणि कष्ट करणारा पण स्थितप्रज्ञ असलेला, हे जे सगळे गुण असलेला जो सिम्बॉल आहे तो म्हणजे वृषभ. आणि वृषाचं नंदी म्हणून वाहन मध्ये दाखवलं.
5: हो, हो, हो.
4: कारण आपल्याला, मी म्हटलं की आकारामध्ये आलं की आपल्याला ते कळतं. तर शिवाच्या मंदिराच्या बाहेर हा नंदी बसलेला असतो, त्याचं दर्शन आपण घेतो पहिलं, बरोबर.
5: हो.
4: म्हणजे आनंदी करतो मन. आपण कुठल्याही देवळामध्ये देवापाशी जातो तेव्हा चिंता, दुःख, विकृती, वासना या सगळ्या बाहेर ठेवायच्या. आणि अत्यंत निरागसता ही जी आनंदाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती घ्यायची आणि मग आतमध्ये प्रवेश करायचा. मागच्या वेळेस सांगितलं की तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता तेव्हा आधी हातपाय धुता, पायऱ्या चढता, मग ती घंटा आहे त्याच्या खाली उभा राहून त्याची व्हायब्रेशन्स घेता, मग तुम्ही नंदीचं दर्शन घेता. हं. त्याच्या दोन्ही शिंगांच्या मधून तुम्ही शिवपिंड बघता.
5: हो.
4: प्रत्येक दर्शनाचं एक पॅरामीटर ठरलंय की कुठल्या देवाचं दर्शन कसं घ्यायचं. तर त्याच्यामध्ये शिवाचं दर्शन घेण्याच्या आधी तुमचं मन अतिशय निरागस आणि आनंदी स्थितीमध्ये असलं पाहिजे. आणि आनंदी मन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठलेही षडरिपू नाहीयेत, निरागस बालक भाव आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहून प्रत्येक गोष्टीमधलं शाश्वत सुख मिळवण्यासाठी ते कटिबद्ध आहे किंवा तसं प्रयत्नशील आहे, ही त्या सिम्बॉलची खासियत आहे. तर त्याच्या शिंगांमधून तुम्हाला पिंड दिसते, त्याचं दर्शन आपण घेतो.
5: हो.
4: आणि त्याचा स्टान्स पण बघा, नंदीचा जो एक पाय तो असा दुमडलेला आहे.
5: हो, हो.
4: आणि एक पाय सहज आहे. आपण हे पण बघितलं की हनुमानाचा एक पाय उभा असतो.
5: हो.
4: गरुडाचा जसा असतो, गरुड जी देवता आहे विष्णूची, त्याचा पण एक पाय जसा दुमडलेला आहे आणि एक पाय गुडघ्यावरती मागे ठेवलेला आहे. तर एक पाय रिलॅक्स आहे आणि एक पाय तत्पर आहे. ही स्थिती आहे मनाची की रिलॅक्स पण आहे पण सावध पण आहे.
5: वा, मस्तच.
4: तर तसा तो नंदी आहे आणि त्याला स्वतःतल्या बळाची, स्वतःच्या ताकदीची, स्वतःच्या अस्तित्वाची पूर्णत्वानी जाणीव आहे. तर त्या जाणीवे मधला तो स्टान्स आहे. तर तिथून आपण मंदिराच्या सभा मंडपात जातो, मनाचा वेग, भौतिक वेग कमी करून कासवाच्या गतीने शांतपणे सगळी इंद्रिय आतमध्ये संयमित करून.
5: हे कासवाचं मेन आहे ना,
4: इंद्रिय संयमन करून आपण मूळ परम तत्वापर्यंत जातो त्या शुद्ध भावामध्ये. म्हणून नंदीला महत्व आहे. तर शिव हा शाश्वत सुखावरती आरूढ आहे हे दर्शन मला त्यांनी तिथे दाखवलं. गौरी किंवा पार्वती त्यांच्या बाजूला बसलेली आहे.
5: हो.
4: तर शिव आणि पार्वती हे दोघं एकमेकांच्या अनुरूप आहेत आणि त्यांच्यामुळेच हे विश्व चालू आहे. दोघांच्या एकत्रित असण्यामुळे हे सगळं विश्व चालू आहे. त्याच्यामध्ये त्या शक्तीचा म्हणजे त्या गौरीचा, पार्वतीचा पण तेवढाच सहभाग आहे, किंबहुना जास्त आहे.
5: कारण
4: शिव हे तत्व आहे, ते स्थिर आहे, पण बाकी सगळं जगत आहे ते गतिमान आहे आणि ते त्या शक्तीमुळे आहे. म्हणून शिव म्हटलं की पार्वती

0: पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान. सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पाप त्याला लागत होतं, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काही नव्हतं. पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलं लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य हजारो वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं, ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. ज्यांनी नामस्मरणाचा आश्रय केलेला आहे त्याला कलियुगामध्ये कशा प्रकारची बाधा होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हरिपटामध्ये सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या जन्मातील नाही, जन्मजन्मांतरीची पापे या नामस्मरणाने नष्ट होतील. म्हणून कलियुगामध्ये अत्यंत सोपा उपाय सांगितलेला आहे. कारण कलियुगामध्ये एक तर मनुष्य आळशी झालेला आहे, त्यामध्ये आयुष्य फार कमी झालेलं आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचे व्याधी आहेत. स्वल्पन तथायुर भवश्च विघ्ना. हा, आयुष्य थोडं आणि विघ्न जास्त आहे. म्हणून या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्रांच्या मध्ये पुण्याचा वास व्हावा, काहीतरी सत्कर्म हातून घडावं. म्हणून या कलियुगामध्ये अत्यंत सोपं साधन केवळ नामस्मरण सांगितलेले. खूप पैसा आहे पण आरोग्य बरोबर नाही. आरोग्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पैसा नाही. म्हणून काही करू नका बाबा, कुठं तीर्थयात्रा जाऊ नका. घरामध्ये बसून जरी राम राम राम राम जरी म्हणलं तरी हे रामनाम सगळ्या प्राणी मात्रांना तारून देणार आहे. जन्मधर्मांतरीचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये. म्हणून या कलियुगामध्ये नामस्मरणाने उद्धार आहे. या ऋषी मंडळींनी ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की महाराज काही काळजी करू नका, जे कोणी या पुष्कर क्षेत्रावरती येतील आणि पुष्कर क्षेत्रावरती आल्यानंतर तीर्थाचं स्मरण करतील आणि अपोहिष्टीती त्रिभीर मंत्र ही जो अपोहिष्टाती तीन मंत्रांचा या ठिकाणी उल्लेख करील. ज्यांना तीन मंत्र येत नाहीत त्यांनी फक्त ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप जरी केला तर अंतरिक्षातून पुन्हा हे तीर्थ या पृथ्वी तलावरती येईल आणि त्या तीर्थाचे जे काही स्नानाचं फळ आहे ते आपण मनुष्याला प्राप्त होईल. पुन्हा या तीर्थाला वरदान मिळालेले. जो मनुष्य या ठिकाणी संध्या करेल, एक वेळ जरी संध्या केली तरी 12 वर्ष संध्या केल्याचं फळ या ठिकाणी मिळेल. जो मनुष्य या तीर्थावरती पिंड प्रदान करील त्या पिंड प्रदानाचं महात्म्य असं आहे, एक कल्पापर्यंत त्याचे पितर आपल्या पितृलोकामध्ये तृप्त राहतील. म्हणून या ठिकाणी पिंडदानाचं सुद्धा महत्व आहे. या ठिकाणी स्वतः भगवान नारायण जलरूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. आपो नारायण साक्षात, स्वतः नारायण रूपाने नारायण स्वतः जलरूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. म्हणून या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जे काही कर्म होईल ते पुण्यकारक आणि अक्षय फल देणार होईल. ब्रह्मदेवाच्या हातून वरदान मिळालेले पुष्कराला. तेव्हा पुण्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर जेवढं नामस्मरण आपल्या हातून होईल, जेवढी पारायण आपल्या हाती होतील, जेवढ्या कथा आपल्या काने ऐकून होतील, ते सगळं पुण्य हे कसं अक्षय फल देणार आहे. या पुष्कर क्षेत्राला ब्रह्माजीच्या हस्तून वरदान मिळालेले आणि स्वतः भगवान ब्रह्मा या ठिकाणी चतुर्मुख रूपाने या ठिकाणी अवतरित आहे. तेव्हा या पुलस्त्य ऋषींच्याकडून भीष्माचार्यांनी जेव्हा या पुष्कर क्षेत्राबद्दल महात्म्य ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्यांना विचारलं की महाराज या ठिकाणी कुठली कोण कोण ऋषी मंडळी आलेली होती. तेव्हा भगवंतांनी या पुलस्त्यांनी भीष्माचार्यांना सांगितलं या ठिकाणी मृकुंड नावाची एक ऋषी आलेली होती आणि त्या मृकुंडूनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. ज्यांना पुत्र संतान प्राप्ती नव्हती त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः. अशा प्रकारचा या ठिकाणी जप केलेला आहे आणि कर्मधर्म संयोगाने भगवंताच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्यांना एक बालक प्राप्त झालेले आहे मृकुंड ऋषींना. आणि ते बालक या पुष्कर क्षेत्रामध्ये खेळायला लागलेले. तेव्हा हे बालक अंगणामध्ये खेळत असताना विश्वामित्र जमदग्नी अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्याबरोबर हे बालक त्या ऋषींना नमस्कार केले. या बालकाने या ऋषींना नमस्कार केल्याबरोबर या ऋषी मंडळींनी त्याला दीर्घायुषी भव चिरायू भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. जेव्हा या ऋषी मंडळींच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडलेला आहे तेव्हा या बालकाचे जे पिता आहेत मृकुंड ऋषी ते धावत धावत आलेले आहेत आणि आल्यानंतर या मृकुंड ऋषींनी या सप्तर्षींना नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार करून या सप्तर्षींना सांगितलं की वा हे माझं बालक अनेक वर्ष तपश्चर्या केलेली भगवंताच्या कृपेमुळं हे बालक या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे. तेव्हा या बालकाचं काहीतरी भविष्य सांगा. म्हणून त्या मृकुंड ऋषींनी सांगितलं याचं आयुष्य किती. तेव्हा हे सप्तर्षी कसे आहेत भूत भविष्य वर्तमान जाणणारे त्रिकालज्ञ ऋषी. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाने ज्याचं या बालकाचं जे आयुष्य निश्चित केलेलं आहे त्याचे फक्त आता 21 दिवस उरलेले आहेत. त्या बालकाचे फक्त 21 दिवस उरलेले आहेत हे ऐकल्याबरोबर मृकुंड ऋषी एकदम थरथरच कापायला लागले. हे माया या मृकुंड ऋषींनी जर काय केलं असेल पहिल्यांदा आपल्या बालकाचा उपनयन संस्कार केलेला आहे. 16 संस्कारांच्या पैकी उपनयन संस्कार जेव्हा ब्राह्मण म्हणून जन्माला येतो त्याचा दुसरा जन्म उपनयन झाल्यानंतर तो द्विज म्हणून प्राप्त होतो. द्वाभ्यान जायते इति द्विजः. म्हणून ब्राह्मणांचा दोनदा जन्म आहे, एकदा मातृगर्भातून आणि एकदा उपनयन झाल्यानंतर. उपनयनामध्ये पहिल्यांदा आपले पिता गुरु आहेत पित्यांकडून गायत्री मंत्राचा उपदेश घ्यायचा आहे. गळ्यामध्ये जानवं धारण करायचं आहे, ज्या जानव्यांच्या मध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या त्रिदेवांचं आवाहन करायचंय. कारण हे तीन तंतू का जानव्यामध्ये. ब्राह्मण जेव्हा जन्माला येतो त्या ब्राह्मणांच्या वरती तीन प्रकारचं ऋण आहे. म्हणून या जानव्यामध्ये तीन तंतू आहेत, एक देवऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृऋण. अनेक प्रकारचे यज्ञ यागादी कर्म करून देवऋणातून मुक्त व्हायचे. वेदाध्ययन करून गुरुगृही जाऊन 12 वर्ष तपश्चर्या करून वेदाचं ज्ञान ग्रहण करून ऋषी ऋणातून मुक्त व्हायचे आणि संतती प्राप्त करून प्रजोत्पादन करून पितृऋणातून मुक्त व्हायचे. या पितृऋणातून मुक्त झाल्यानंतर शेवटचा आश्रम संन्यास सांगितलेला आहे. ज्या संन्यासामध्ये संन्यासाश्रमामध्ये गळ्यामध्ये जानवर सुद्धा घालण्याची गरज नाही. सम्यक प्रकारे संन्यास ज्या आश्रमामध्ये सर्व प्रकारच्या कर्माचा न्यास होतो, सर्व प्रकारची कर्म सुटतात, त्या आश्रमाला संन्यास आश्रम म्हणले. तेव्हा ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी. उपनयन केल्यानंतर पहिल्यांदा तर काय केलं असेल करायचं असेल तर पहिल्यांदा वेदाचं अध्ययन करायचे, गुरुगृही जायचंय. मातृदेव भव पितृदेव भव ही वेदाची आज्ञा आहे. सत्यम वदा धर्मंचरा स्वाध्यायांना प्रमदः, सत्याचा अवलंबन कर, धर्माचं आचरण कर. केवळ धर्म हा सांगण्याकरता नाही, धर्मंचरा धर्माचं आचरण करण्याकरता आहे. नाहीतर आज कलियुगामध्ये खूप धर्म सांगण्याकरता बसलेली, पण धर्माचं आचरण कोणाच्या हस्ते होत नाही. म्हणून धर्माचं आचरण सांगितलेलं. या मृकुंड ऋषींनी आपल्या पुत्राचा उपनयन संस्कार केले. उपनयन म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, जे परमेश्वराच्या जवळ घेऊन जातात त्याला उपनयन म्हणतात. उपनयनामध्ये पित्यांनी गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे आणि उपदेश करून आपल्या पुत्राला सांगितलं की बाबा जी कोणी वडीलधारी मंडळी असतील त्यांना दररोज प्रणाम करायचा, नमस्कार करायचा आहे. कारण अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. जो वडीलधारी मंडळी नमस्कार करतो त्यांची चार प्रकारची गुण वाढतात. आयुः एक आयुष्य वाढतं, विद्या यश आणि बल या चार गोष्टी वाढतात. म्हणून वडीलधारी मंडळींना नमस्कार करावा अशा प्रकारचा उपदेश आपल्या पुत्राला केलेला आहे मृकुंड ऋषींनी. बाबांच्या उपदेशाप्रमाणे हा मुलगा जो कोणी येईल त्याला नमस्कार करायचा. आणि या बालकाचा कर्मधर्म संयोग असा की पुन्हा सप्तऋषी या पुष्कर क्षेत्री आलेले आणि आल्यानंतर या सप्तऋषींच्या मुखातून पुन्हा दीर्घायुषी भव असा आशीर्वाद निघालेला आहे. आणि आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी मनात विचार केला किंवा या बालकाचं आयुष्य तरी पाहावं म्हणून अंतर्ज्ञानाने विचार केल्यानंतर आता फक्त या बालकाचं आयुष्य केवळ 5 दिवस शिल्लक राहिले. तेव्हा या सप्तऋषींना वाटलं आता आशीर्वाद निघालेला आहे, ब्राह्मणांच्या मुखातून निघालेला आहे. आणि ब्राह्मणांच्या मुखातून निघाल्यानंतर लक्ष्मी ही तथास्तु म्हणत असते. म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी, काय बोलावं आणि काय बोलू नये. म्हणून ब्राह्मणांच्या कडून नित्य आशीर्वाद ग्रहण केले पाहिजे. ब्राह्मणांच्या मुखातून जे निघेल ते सत्य होणार आहे याची जबाबदारी देवतांच्याकडे आहे. म्हणून या सप्तऋषींनी विचार केला आज आमच्या मुखातून निघालेले आणि दीर्घायुषी भव चिरायू भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघालेला आहे आणि तो आशीर्वाद आता सत्य झाला पाहिजे. म्हणून या ऋषींनी विचार केला. या ऋषींनी जर काय केलं असेल तर स्वतः हा बालक घेतलेले आणि बालक घेऊन कुठे गेले असेल, ब्रह्मदेवाच्या जवळ गेल्यानंतर ब्रह्मदेवांची प्रार्थना केलेली. यथा चतुर्मुखो ब्रह्मा सर्व देव पितामहः. तुम्ही कसे आहात? सर्व देवदेवांचे पितामह आहात. ऋषीमंडळींना पाहिलं तेव्हा त्या बालकांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केलेला आहे. ब्रह्मदेवाच्या मुखातून सुद्धा दीर्घायुषी भव आयुष्यमान भव अशा प्रकारचा आशीर्वाद निघाल्यानंतर या सप्तऋषींनी पुन्हा ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवाद घालून सांगितलं की महाराज आम्ही या बालकाला तुमच्याजवळ घेऊन आलेले. या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असताना कर्मधर्म संयोगाने या पुष्कर क्षेत्री आलेले आणि पुष्कर क्षेत्री आल्यानंतर हा बालक त्या ठिकाणी दिसलेला आहे. या बालकाने जेव्हा आम्हाला नमस्कार केला तेव्हा आमच्या मुखातून निघाला दीर्घायुषी भव, तेव्हा महाराज याचं आयुष्य आता फक्त 5 दिवस शिल्लक आहे आणि तुमच्या मुखातून जो आशीर्वाद निघालेला आहे तो आशीर्वाद सत्य व्हावा अशा प्रकारची इच्छा आहे आमची. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं काही काळजी करू नका, जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं या बालकाचं राहील. तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाल्यानंतर त्या ऋषींना सुद्धा हायस वाटलं. तेव्हा ही ऋषीमंडळी या दीर्घायुषी बालकाला घेऊन या पृथ्वी तलावरती आलेली आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर हे बालक पळत पळत जर कुठे गेलं असेल तर आपल्या पित्याकडे गेलेले, मृकुंड ऋषीकडे गेलेले. मृकुंड ऋषींनी बाहेर येऊन पाहतात ते हे सप्तऋषी विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज अत्री वसिष्ठ कश्यप आदी ऋषी त्या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा या ऋषींना मृकुंड ऋषींनी साष्टांग दंडवत घातलेलं आहे आणि सांगितलं की महाराज तुमच्यामुळं आज माझ्या बालकाला दीर्घायुष्य प्राप्त झालेले. आणि ब्रह्मदेवाने केवळ दीर्घायुष्य दिलेलं नाहीये तर दीर्घायुष्य देऊन या बालकाचं नाव मार्कंडे असं ठेवलेलं. म्हणून आज दीर्घायुष्याची कामना करताना पहिल्यांदा मार्कंड्याचं स्मरण करतात. सगुणम तिलसंमिश्रम अंजल्यर्थमितं पयः मार्कंडेयाद वरं लद्वा पिबाम्यायुर्विवृद्धये। मार्कंडेयाचं स्मरण करायचंय आणि तीळ आणि गुळ दूध यांचं प्राशन करायचंय, मार्कंडेयासारखं आयुष्य प्राप्त हो। तेव्हा विवाहामध्ये सुद्धा मार्कंडेयाचं स्मरण करतात। ती वधूची आई म्हणजे नवरी नवरीची मुलगी ही दोघांना आशीर्वाद देते, बाबा माझा जो जावई त्याला मार्कंडेयासारखं आयुष्य मिळो आणि माझी जी मुलगी तिला सावित्री सारखं सौभाग्य प्राप्त हो, अशा प्रकारचा आशीर्वाद देतात। म्हणून मार्कंडेयाचं स्मरण केल्यानंतर आयुष्य प्रदान होत, आयुष्य वाढतं, दीर्घ आयुष्य लाभत। मृकुंड ऋषींनी जेव्हा या ऋषीमंडळींच्याकडे ऐकलं की बाबा खरोखरच आज माझ्या बालकांनी जे मला आयुष्यात जमलेलं नाहीये, अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा मला अजून ब्रह्मदेवाचं दर्शन झालेलं नाही, तर या माझ्या बालकाला झालेलं आहे। तेव्हा या ऋषींच्या मुखातून उद्गार निघालेले मृकुंड ऋषींच्या की बाबा पुत्र भावा ऐसा, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, जे मला जमलेलं नाही ते माझ्या मुलांनी करून दाखवलेले। कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरे अस्मिन लीलम परब्रह्मणी यस्य चेतः। आज या बालकाने माझ्या कुलाला पवित्र केलेले, नुसत्या कुलालाच पवित्र केलेलं नाही, आज याच्या जननीचा जो गर्भ आहे त्या गर्भाला पवित्र केलेले। कुलम पवित्रम आज त्या मातेला सुद्धा कृतार्थता वाटतीये, जननी कृतार्थ, नुसते मातेलाच कृतार्थ वाटत नाही तर ही संपूर्ण वसुंधरा, ही संपूर्ण वसुंधरा ज्याच्या आचरणाने वसुंधरा पुण्यवती चेतेन ही संपूर्ण पृथ्वी पुण्यवान झालेली अशा पुत्राला जन्म देऊन, कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतः परब्रह्म भगवान चतुर्भुज नारायणाचं वास्तव्य, चतुर्मुख ब्रह्माचं वास्तव्य ज्याच्या अंतःकरणामध्ये, वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परब्रह्मणी असे चेतः, ज्याचं अंतःकरण परब्रह्म्याच्या ठिकाणी अत्यंत लीन आहे, रममाण आहे। तेव्हा या मृकुंड ऋषींनी जर काय केलं असेल तर मार्कंडेयाला साष्टांग दंडवत घातलेलं आहे आणि ते मार्कंडेय महर्षी या ठिकाणी या पुष्कर क्षेत्री आलेले। मार्कंडेयाने सुद्धा अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली, पुढे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि रामचंद्रांना सुद्धा अनेक प्रकारचा उपदेश मार्कंडेयाने केलेले। मार्कंडेयाने भगवान रामचंद्रांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पिंड प्रदान केले, दशरथ राजाला पिंड प्रदान केलेले। तेव्हा अत्यंत पुण्यवान असणारे हे पुष्कर क्षेत्र, या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी जो यज्ञ ब्रह्मादेवाने केलेला आहे तोच यज्ञ, यज्ञाचं जे त्याच यज्ञाचं स्थान म्हणजे आजचे हे पुष्कर सरोवर। या ठिकाणी पुष्कर सरोवराला परिक्रमा सुद्धा अत्यंत महत्वाची, कारण ही परिक्रमा सुद्धा यानी कहानी पापानी ब्रह्महत्या समानीच तानी सर्वाणी नश्यंती प्रदक्षिण पदे पदे, या ठिकाणी केलेली परिक्रमा ही ब्रह्महत्येसारखं पातक दूर करते। ज्याला परिक्रमा केल्यामुळं ब्रह्महत्येचं पातक सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतं, अन्य पातक तर नष्ट होतीलच, म्हणून या ठिकाणी परिक्रमेचं सुद्धा अत्यंत महत्व आहे। मार्कंडेयाने या ठिकाणी तपश्चर्या केलेली, भगवान रामचंद्र या ठिकाणी आलेले आणि ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये सगळे सामील झालेले। तारयती ती तीर्थम, तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाचं खरं फल कोणाला प्राप्त होतं? पद्मपुराणामध्ये वर्णन करतात, यस्य हस्तौ च पादौ च मनश्चैव सुसंयुतम विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थ फलमुष्णुते। ज्याचे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय म्हणजे हात पाय जिव्हा उपस्थ आणि गुदा, या पंचकर्मेंद्रियांकडनं आणि पंच ज्ञानेंद्रियांच्याकडनं जे कर्म होतं ते कर्म आणि त्याला एकादश, हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि अकरावं मन हे ज्याच्या ताब्यात आहे, कारण मन हे मनुष्याला कारण आणि बंधाकरता कारणीभूत आहे। मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो, मनच हे मनुष्याला बंधामध्ये घालतं आणि मनच मनुष्याला संसारापासून मुक्त करत। म्हणून रामदास स्वामींनी पहिल्यांदा काय केलं असेल तर मनाला उपदेश केलेला आहे, कुठल्याही इंद्रियांना उपदेश केलेला नाही, कारण मन जर स्थिर असेल तर मनुष्य भक्ती करू शकतो, मनुष्य तपश्चर्या करू शकतो, यज्ञयागादी कर्म करू शकतो, ध्यान लावू शकतो। म्हणून पहिल्यांदा काय केलं तर मनाला उपदेश केला, बाबा सज्जना मना या भक्ती मार्गाने तुझा, मना सज्जना भक्तीपंथी जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभाव आहे। अरे या श्रीहरीचा स्वभाव आहे, भगवंताचा स्वभाव आहे, तो पावणारच आहे। पण कशाने पावणार आहे? जे मन भक्ती मार्गाने जातं, ज्या मनामध्ये भक्तीचा अंकुर प्रादुर्भूत होतो, त्या मनामध्येच भगवंताचं वास्तव्य होऊ शकतं। कारण भगवंत हा सर्वांच्या प्राणी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे। ईश्वर सर्व जीवांना हृदय शरीर तिष्ठती, म्हणून पहिल्यांदा मनाला उपदेश केलेला आहे। ज्यांचं मन हे ताब्यात आहे त्याला तीर्थाचं फल मिळू शकतो। पुन्हा दुसरा श्लोक त्यांनी सांगितलेलं आहे, प्रतिग्रहादुपावृत्त संतुष्ट येन के रचित अहंकार निवृत्तीश्च सतीर्थ फलमश्नुते। जो प्रतिग्रहापासून दूर आहे, जो दान घेण्यापासून सुद्धा दूर आहे, आणि ज्यांचं मन हे संतुष्ट आहे, ब्राह्मणांनी किंवा ही संतुष्ट राहावं, ब्राह्मणांची षटकर्म सांगितलेली आहे, अध्ययन अध्यापन यजन याजन आणि दान आणि पतिग्रह या षटकर्मांनी युक्त असणारा ब्राह्मण, जन्मना जायते शूद्रहा, जन्मना जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्यते। मनुष्य हा संस्काराने द्विज होतो। संस्कार कशावरती? तर मनावरती संस्कार सांगितलेले। संस्क्रियते मनहा यस्याम सहा संस्कारहा, ज्या संस्कृतीमध्ये मनावरती संस्कार होतात त्याच धर्माला संस्कृती म्हणली। ज्याचं मन हे ताब्यात आहे, जो षटकर्माने युक्त आहे, जो अध्यापन करतो, पहिल्यांदा अध्ययन करायचंय, पहिल्यांदा शिकायचंय, नंतर शिकवायचंय, अध्ययन अध्यापन, नंतर यजन याजन, पहिल्यांदा यज्ञकर्म करायचे आणि नंतर करून घ्यायचे यजमानांच्याकडनं, दान आणि प्रतिग्रह, पहिल्यांदा दान करायला शिकायचे आणि नंतर प्रतिग्रह सांगितलेले आहे। नुसतं दान घेऊन चालणार नाही, कारण दिलेलं दान हे पचवणं सुद्धा फार अवघड आहे। दान घेणं हे फार सोपं आहे, पण ते दान पचवणं सुद्धा अवघड आहे। म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितले, कारण वर्णानाम ब्राह्मण गुरु, चार वर्णाचा जर गुरु कोण असेल तर ब्राह्मण आहे। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। भगवान गीतेमध्ये सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवे तुरोजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते। याचं भाषांतर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करतात, एथ वडील जे आचरती तया नाम धर्म ठेवती, ए रती जे अनुष्ठिती सामान्य सकळ। म्हणून वडिलांच्या वरती फार मोठी जबाबदारी आहे। वडील म्हणजे काय? जे श्रेष्ठ आहेत। म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार मोठी जबाबदारी। पहिल्यांदा काय केलं असेल, काय करायला पाहिजे, तर षटकर्मांनी युक्त व्हायला पाहिजे। नुसतंच तीर्थवास सुद्धा करून चालणार नाही, तीर्थामध्ये अत्यंत सावधतीने वागायला पाहिजे। तीर्थामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात, दान देतात, पण ते दान सुद्धा आपल्याला घेण्याचा अधिकार आहे की नाही, स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे। गोपाल कृष्ण भगवान की जय।
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। श्री रामकृष्ण सरदेसाई या नावाचे एक स्वामी भक्त मुंबईत राहत होते। त्यांच्या बायकोला क्षय झाला होता। नित्य स्वामींच्या मठात जाऊन समर्थ पादुकांच्या पाया पडणाऱ्या सरदेसाईंच्या कानावर अक्कलकोट निवासी स्वामींच्या अगाधलीला आल्या होत्या। ज्यांच्या पादुकांचं आपण नित्य दर्शन घेतो त्या परमप्रिय स्वामींना प्रत्यक्ष भेटावं आणि आपली व्यथा मांडावी म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटाला गेले, स्वामींचं दर्शन घेतलं। रामकृष्ण सरदेसाई ह्यांना मूल नव्हतं म्हणून त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली, स्वामी मी क्षयी, मला मूल नाही, आपली कृपा झाली तर वंशाला दिवा मिळेल। स्वामींनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, मुंबईत परत गेल्यावर बोरीच्या झाडाची पूजा कर, तुला अग्निसारखा तेजस्वी मुलगा होईल। दोघेही मुंबईत परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बोरीच्या झाडाला कोणी प्रदक्षिणा घालत नाही, आता काय करावं हा त्यांच्या समोर प्रश्न पडला। कुणीतरी सांगितलं म्हणून बोरीऐवजी तिने पिंपळ वृक्षाला वर्षभर सातत्याने प्रदक्षिणा घातल्या, परंतु पुत्रप्राप्ती काही झाली नाही। रामकृष्ण बुवा नित्य स्वामी मठात पादुकांच्या दर्शनाला जात होते। तिथे त्यांनी ब्रह्मानंद नावाच्या सत्पुरुषापुढे हा विषय काढला आणि म्हणाले, श्री स्वामी समर्थांवर माझी नितांत श्रद्धा आहे, त्यांचे आशीर्वाद फळाला येतील याची मला निश्चित खात्री आहे। स्वामींनी सांगितलं होतं की बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घाल, माझी पत्नी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते। तेव्हा ब्रह्मानंद त्यांना म्हणाले, हा मठ जो आहे तो स्वामी सुतांनी स्थापन केलेला आहे। स्वामी सुतांना स्वामी समर्थांनी आपल्या पादुका देऊन मठाची स्थापना करायला सांगितलं होतं। समर्थ स्वामी सुतांना बोरीचं झाड म्हणतात, याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीने मठात येऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करायची, तुम्हाला स्वामींच्या बोलण्यातला गूढार्थ समजलाच नाही इतकंच। बाईंनी ह्या मठात रोज प्रदक्षिणा घालाव्यात, स्वामींची नित्य सेवा करावी, तुम्हाला निश्चित पुत्र प्राप्ती होईल। आश्चर्य म्हणजे रामकृष्ण बुवांच्या पत्नीने स्वामींची नित्य सेवा करायला सुरुवात केली आणि तिला दिवस गेले। रामकृष्ण बुवांनी तिला कोकणात माहेरी पाठवलं। बायको मुळात क्षयी, त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती, परंतु स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की ते प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीच्या जवळ आहेत। रामकृष्णांना आनंद झाला, तेजस्वी पुत्र झाल्याचं पत्र आलं, स्वामींची रामकृष्ण सरदेसाई यांच्यावर कृपा झाली होती।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपलं आयुष्य देवाच्या हातात आहे। देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही। देवाची पूजा म्हणजे त्याचं जे नाम आहे त्या नामाची पूजा, म्हणजेच अखंड नामस्मरण। एकदा का नामस्मरणाची गोडी लागली की देवाची गोडी लागते, देवाची गोडी लागली की देवाचं सान्निध्य मिळतं, आणि देवाचं सान्निध्य एकदा का मिळालं की आयुष्याला सुंदर भगवंत भक्तीचा आकार मिळतो। म्हणून तुम्ही अखंड नामातच राहा, त्यासारखं दुसरं सुखच नाही। नामच तुम्हाला तारून नेईल, एवढं लक्षात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.